आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया। भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा। प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते।
लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार निजज्येष्ठ कृष्णषष्ठी अर्थात 6 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र

आजचा दिनविशेष जाणून घेऊयात. पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथल्या श्री रामदास बाबा भालेराव महाराजांची आज पुण्यतिथी आहे. येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री शांतीसागर महाराजांची आज जयंती आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सप्तर्षी म्हणजे सात ऋषींचा समूह. हा समूह प्रत्येक मन्वंतराशी निगडीत असतो. मनू हे प्राचीन प्रशासकाचं पद अशी कल्पना पुराणांमध्ये आढळून येते. ह्या प्रशासकाच्या सहाय्यार्थ देवतागण इंद्र, अवतार, मनुपुत्र ह्याबरोबर त्या त्या मन्वंतराचे मनू म्हणजे प्रशासक बदलला की मन्वंतर झालं असं म्हटलं जातं. सात ऋषीही असतात. प्रजा उत्पन्न करणे हे सप्तर्षींचं कार्य.

वसिष्ठ किंवा वसुमत आणि विश्वामित्र. महाभारतात सप्तर्षींची नामावली दिलेली आहे, त्यामध्ये उल्लेख केलेले सप्तर्षी जाणून घेऊयात. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. महाभारतात सप्तर्षींना दिशांचे स्वामी असं म्हटलंय आणि प्रत्येक दिशेच्या सप्तर्षींची नामावली देखील दिलेली आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रिया करत असलेल्या ऋषी पंचमीला सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या 7 ऋषींचीच पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यात सप्तर्षींची पूजा केली जाते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 6 जुलै. आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा. वेळ प्रसंग येईल तसं वागणं उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतलं असताना अवांतर गोष्टीचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढं झेपेल तेवढंच करावं, अभ्यास करावा, पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं. आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावं. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेने सर्व चालतं असं लक्षात ठेवावं. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं त्या स्थितीत समाधान मानावं. अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं. तीर्थयात्रा आणि साधूसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शनं घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने सत्समागम करणं हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरं, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसतं पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. तपश्चर्येचं सर्वात शेवटचं फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही, त्यालाच शरणागती म्हणतात. आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असं छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होतं. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा. परपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचं नाम घ्या असं मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगी ग.

0: हाटकच लुगडा तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। समर्थ नैवेद्याचं ग्रहण न करता उठले आणि पितांबर सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला। आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आलं आणि त्यांची त्यांनाच शरम वाटली। केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळालेली होती आणि एका यक्कश्चित पितांबराविषयी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा याची खंत त्यांना वाटू लागली। गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणांवर त्यांनी दुःखावेगाने लोळण घेतली। ते हमसाहमशी रडू लागले, म्हणू लागले, स्वामी मला क्षमा करा। स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, अरे तुला वाटलं की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा हा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमावशील। आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी, कोणाला तरी चटकन देऊन टाकू। तुझी चिंता मी दूर केली आहे, जा माघारी वळ, चौरंगावर तुझं नशीब वाट पाहत उभे आहे। आणि स्वामी वायू वेगाने निघून गेले। गणपतराव माघारी वळले, घरी आले। चौरंगावर पितांबर नव्हता तर पिवळा धमक नाग त्यांची वाट पाहत फणा काढून डोलत होता। स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले। वाटेत त्यांना त्यांचा एक परमभक्त भेटला। त्यांचं नाव होतं तात्या वैद्य। स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद झाला। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी आपली पावलं आमच्या घराकडे वळतील का। स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले। तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली, नैवेद्याचं ताट त्यांच्या समोर ठेवलं। स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला। तात्या वैद्यांना खूप आनंद झाला। वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती। ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते त्या गणपतराव जोशींची चौरंगावरला पिवळा धमक नाग वाट पाहत होता। गणपतराव जोशींनी घरात प्रवेश करता क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पितांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आयुष्यात आनंद हवा असतो, वैभव हवं असतं, त्यासाठी देवपूजा नित्य घडत राहते। भगवंत हे सार आपल्या भक्तांना त्वरित देऊन सुद्धा टाकतो, परंतु एवढी देवाने कृपा केल्यावर सुद्धा माणसाचं मन कोतं राहतं, इतकं की प्रत्यक्ष देवालाच तो विसरून जातो। त्याची मग जबरदस्त किंमत मोजावी लागते। वासनेच्या मागे मन एकदा का धावायला लागलं की अधोगतीला सुरुवात होते। नि भगवंत कृपेने लाभलेलं वैभव आणि समाधान क्षणार्धात नष्ट होतं। म्हणून सांगतो की अखंड नामस्मरणात राहा, नामाला कधी विसरू नका।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये सांगतात, चौथ्या क्रमांकाचा श्लोक आहे, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञा अह

अहम भोजनम, म्हणजे मी भोजन नाही। नैव भोज्यम, म्हणजे जेवण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा मी नाही। न भोक्ता, म्हणजे मी जेवणारा सुद्धा नाही। आता गंमत अशी की सगळ्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घ्यायला निघाले आणि यमुना दोन्ही थड्या भरून आलेली आहे। आता पलीकडे जायचं कसं? आता सोबत दुर्वास ऋषी होते, ते म्हणे काय झालं? ते म्हणे यमुना भरलेली आहे आणि भगवंताचं दर्शन कसं घ्यायचं? आता यमुना भरलेली आहे दोन्ही थड्यांनी। ते म्हणे काय नाही, म्हणे मी जर उपाशी असेल तर यमुना माता मला वाट देईन म्हणे। ती म्हणे आता ऋषीवर्यांनी सगळे आणलेलं खाल्लं इतकं मोठं आणि उपाशी कस काय? तर ते पटकन यमुना मातेनं वाट दिली ना। आता ते तिकडे गेले, दर्शन घेतले। आता ते म्हणले ठीक आहे, आता हे इकून तर वाट मिळाली पण आता इकून कसं करायचं? ते म्हणे काय झालं? ते म्हणे आता ती महर्षी होते म्हणून ठीक आहे, पण आता इकडून वाट पाहिजे ना आम्हाला जायला, दर्शन वगैरे सगळं झालं। आता ते देव म्हणले काय हरकत नाही। ते म्हणले 16108 पत्नी भोगून जर मी ब्रह्मचारी असाल तर यमुना तुम्हाला वाट दिली। तर ती ताबडतोब तिनं वाट दिली। म्हणजे हे कसं काय? सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रकृती आणि पुरुष ह्याच्यामध्ये प्रकृती भिन्न आहे आणि पुरुष भिन्न आहे। प्रकृतीला पुरुषाशिवाय सत्ता नाही आणि प्रकृतीच्या करण्यामध्ये पुरुषाचं न करणं आहे आणि प्रकृतीच्या न करण्यामध्ये सुद्धा पुरुषाचं न करणंच आहे। कारण तो काही करत नाही आणि त्याच्याशिवाय काही होत नाही। म्हणून हे मदची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटले।

असं ज्यानं जाणलं तो मात्र सुटला। मग झोपेमध्ये आपण पाहतो, झोपे गाढ झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि ऐन 12 वाजताचा वेळ आहे, उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत आणि संन्यासी साधू महाराज त्या झाडाच्या खाली आराम करू लागले आणि तिथे एक बारव होती बाजूला, ते म्हणले थोड्या वेळा विश्रांती करून पुढं जाऊ। त्याला स्वप्न पडलं, त्याचं लग्न झालं, त्याला लेकरं झाले। आता ती लेकरं व्हायला लागले तर ती मधामधी आता काय जागा वाढायत लागली ना ती, ते म्हणजे तिकडं सारखा ना लेकरू चेंग राहिले, तिकडं सारखा ना लेकरू चेंग राहिले, असं सरकता सरकता सरकता महाराज विहिरीत पडले। तर चार चौघांनी वाचवलं, महाराज कसं काय पडले तर विचारलं त्याला, तर ते म्हणजे तुम्ही कसं काय पडले, तीच म्हणली लेकरू चेंग राहिला सरका पलीकडं। आता ती म्हणली महाराज तुम्ही संन्यासी येत आणि कुठे लेकरून कुठं बायकू, म्हणजे स्वप्न होतं ते। मग स्वप्नाला व्यावहारिक सत्ता आहे का? नाही, ते फक्त दिसायला आहे असायला नाही। तसं हे संपूर्ण विश्व फक्त दिसायला आहे असायला नाही, आणि तुम्ही याला जाणणारे मात्र दिसायला नाही पण असायला आहे। वंध्यापुत्र दिसायला आहे का असायला आहे का म्हणायला आहे? नुसतं म्हणायला आहे। आकाशाची फुलं, सश्याच्या सश्याचे शिंग, तळहातावरचे केस, म्हणजे आता ढगातल्या वस्तू, ढगात कधी उंट दिसतो कधी हत्ती दिसतो, म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जैल लया। म्हणून माऊली सांगतात की हे ढगामध्ये जे वस्तू दिसायला लागले ते नुसते दिसायला आहेत, ते घरी आणून खेळायला नाही। तसं हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी वीन, हा व्यवहार लटका आहे आणि लटक्या व्यवहाराला आपण सत्य समजायला लागलो तर हाच आपला काय आहे, अज्ञानपणा आहे। आणि हे अज्ञान घालवण्यासाठी आचार्य सांगतात की भोजन ही क्रिया आहे आणि भोज्य म्हणजे हे पदार्थ आहेत जे काही पंक्वांना आहेत ना ते, आणि भोगता म्हणजे भोगणारा आहे, ही त्रिपुटी आहे। जसं आपण चिंतनामध्ये घेत असतो ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, वस्तू म्हणजे जाणण्यात येणाऱ्या त्या ज्ञेय आहेत, अंतकरण वृत्ती त्या विषयाचं ज्ञान होत असतं हे ज्ञान आहे, आणि ज्ञाता ज्याला कळालं तो ज्ञाता आहे। हे ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ध्यान म्हणजे इष्ट भगवंताचं चिंतन करणं ध्यान करणं, मग ते इष्ट देवता ध्येय आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ते ध्यान आहे। डोळे लावून 90 डिग्री सेंटीग्रेडमध्ये पाठीचा कणा ताट ठेवायचा, नासिकाग्र दृष्टी आणि ही ज्ञानमुद्रेमध्ये पद्मासनामध्ये बसून त्याचं ध्यान करायचं, हे ध्यान आहे। आणि ध्याता ज्यानं ध्यान लावलं तो ध्याता, ही त्रिपुटी आहे दृश्य दर्शन आणि द्रष्टा। जे कळायला लागलं ते दृश्य आहे, ज्याला कळायला लागलं तो द्रष्टा आहे, आणि जे कळणं आहे ते दर्शन आहे। तर परत इथं काय सांगितलेलं आहे, क्रिया कर्म करता भोग भोग्य भोगता अशा ह्या त्रिपुट्या आहेत, परंतु याच्यामध्ये सगळं जर पाहिलं तर ज्ञेय वस्तू आपण जाणतो। जसं आपण फूल जाणलं, मग फूल आपण का, फुलाला डोळ्याद्वारे जाणणारे आपण, फुलाला डोळ्याद्वारे जाणणारे आपण, मग फूल वेगळं आहे आणि फुलाचं ज्ञान होणं, ज्ञान होणं म्हणजे काय, मन त्या विषयावर पडणं, मन त्या विषयावर पडणं। जसं ओलं होणं म्हणजे काय, ओलं होणं म्हणजे पाणी त्या वस्तूमध्ये शिरणं, पाणी ज्याच्यात शिरलं ते ओलं झालं, अग्नी ज्याच्यात शिरला ते गरम झालं, तसं मन ज्याच्यात शिरलं त्याचं ज्ञान होतं आपल्याला, ती वस्तू कळते। मग मन रूपात गेलं, रूप कळालं, वासात गेलं, वास कळाला। आता इथं जेवायला लय मस्त वासायला म्हणजे मन गेलं का नाही, हां। आता थंडी वाजायला लागली सकाळी म्हणजे मन त्या थंडीमध्ये गेलं की थंडी कळायली। असं शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या सगळ्यामध्ये मन शिरतं आणि त्याचं ज्ञान आपल्याला त्या इंद्रियाद्वारे अंतकरणामध्ये होतं। मग अनेक विषय आहेत, अनेक रूप आहेत, आणि एकच मन अनेक रूप होत असतं आणि त्या अंतकरणामध्ये अनेक विषयाला जाणणारे आपण एक आहोत आणि एक रूप आहोत।
म्हणून नात मारा सांगतात उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे आम्ही लटिके न बोलू वर्तमान खोटे. उडत चिमणी ही उडायला लागली आणि चरायला लागली आणि ही चिमणी निस्त्य बसल्यावरच चरती. ही चिमणी बसल्यावर चरती पण ही मनरूपी वृत्तीरूपी जी चिमणी आहे ना ती चलता चलता बी पाहते कोण पाहायलं कोण काय बोलायलं मागून आवाज दिला ते बी ऐकू यायला. म्हणजे उडण उडणारी आहे आणि उडता उडता चरणारी आहे ही वृत्ती. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे म्हणजे ही सूक्ष्म आहे. ही मन कसं आहे राईपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे ना आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे. कारण आकाशाचं ज्ञान आकाशात नाही मनात आहे. मग मन मोठं का आकाश मोठं? मन मोठं. आणि राईपेक्षा लहान आहे म्हणजे ते सुईमध्ये बी द्वारा होती आहे का नाही आणि दाबनात बी सुतळी होते. म्हणजे मन सूक्ष्मात सूक्ष्म होतं आणि मोठ्यात मोठं होतं. म्हणून इस उजले दर्पण पर प्राणी कोई धूल न जमने पाए.

हे मन आपला आरसा आहे. त्या आरशामध्ये आपण जसं पाहिलं तसं आपल्याला आपलं ज्ञान होत असतं. पण त्या मनामध्ये भ्रांती शिरली की मी नावाचा, मी गावाचा, मी वंशाचा, मी कुळाचा, असं आपल्याला विपरीत ज्ञान होतं, आपलंच होतं. आणि त्या मनामध्ये विवेक जागृत झाला की त्याच अंतःकरणामध्ये यथार्थ एको देवाहा सर्व भूतेषु मूढा, आपण कसे आहोत, एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम, आहे का नाही. म्हणून आपण कसे आहोत, एक आहोत, सत्य आहोत, ज्ञान स्वरूप आहोत. तुम्ही एक आहेत हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्हाला कळतं हेही तुम्हाला शिकवायची गरज नाही. आणि तुम्ही पूर्वीचेच आता आहात हे तुम्हाला शिकवायची गरज नाही. का शिकवावं लागतं, तुम्ही पूर्वीचेच आता आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मग जे माहीत आहे ना तेच माहीत करून घेणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. मग जे आपल्या अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे. म्हणून ज्याला मार्ग कळालेला आहे ना त्यानं इतरांना सुद्धा ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. म्हणून इथं आचार्य सांगतात ही त्रिपुटी आहे की मन ज्याच्यामध्ये शिरलं त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि कोणाला होतं, तुम्हाला होतं. मग रसाचं ज्ञान तरी तुम्हालाच, गंधाचं ज्ञान तरी तुम्हालाच, आणि रूपाचं ज्ञान तरी तुम्हालाच. मग इंद्रिय बदलायला लागलेत, विषय बदलायला लागलेत, पण जाणणारे तुम्ही तेच आहेत. म्हणून तुम्ही बदलत नाही, आणि बदलत नाहीत म्हणजे तुम्ही सत्य आहात. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. तुम्हाला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, काहीच नाही. बरं तुम्ही नाही असं नाही, तुम्ही आहेत, पण तुम्ही या सगळ्या रंगाहून वेगळे आहे. म्हणून सगळ्या रंगामध्ये राहून सुद्धा आपण कसे आहोत, त्याच्याहून वेगळेच आहोत. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, म्हणजे रंगी रंगला श्रीरंग. सगळ्यामध्ये राहून आपण सगळ्याहून वेगळे आहोत. न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागोनी दी मळ ममतेचा. त्याला माऊली एक उदाहरण देतात की सूर्यप्रकाश बेंदाडावर पडला पण घाण झाला का, आणि गुलाबाच्या फुलावर पडला मग सुगंधित झाला का. का सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशच आहे, ते घाणही नाही आणि त्याचा वासही येत नाही. म्हणजे त्याने त्याचे धर्म आपल्या अंगाला चिटकू दिले का. तसं आपण या विनाशी प्रकृतीमध्ये प्रगट आहोत तर याचे धर्म आपल्याला चिटकत नाही, असे आपण कसे आहोत, अलिप्त प्रकाश आहोत. म्हणून जे कळतं ना आपल्याला ते दृश्य आहे, आणि ज्याला कळतो तो द्रष्टा आहे, आणि जे कळणं आहे ते दर्शन आहे. मग इथं द्रश्याला जाणणारा द्रश्याहून वेगळा आहे, दृश्य द्रष्ट्याला जाणणारा दोघाहून वेगळा आहे, आणि जाणणारे म्हणून द्रक आपण आहोत. द्रक म्हणजे अधिष्ठानरूप ब्रह्म, ते आपण आहोत. आता तो कोणाला जाणत नाही त्याला कुणी जाणत नाही, तो कोणाला जाणत नाही त्याला कुणी जाणत नाही. कुणी जाणत नाही म्हणण्यापेक्षा मन इंद्रिय वाणीचा तो विषय नाही. म्हणून न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावका, यद्गतवार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणून आपण त्याला कुणी जाणतो म्हणले तर ते ज्ञेय होईल, आणि तो कुणाला जाणतो म्हणलं तर मग ज्ञाता होईल. म्हणून तो ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, दृश्य नाही, द्रष्टा नाही, आणि नाही असं नाही. आणि ज्याच्यामध्ये आहे नाही अशी वाच्यता नाही, असे ते द्रक तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्म. आता द्रक जशास तसा राहून द्रष्टा दृश्य रूपाने भासत असतो, व तसाच आहे तो ज्या रूपाने आहे त्या रूपाने दिसत नाही. आता कसा आहे वारा, कसा आहे वारा दिसतो का, ते जसा आहे तसा आहे. पण जसा आहे तसा आहे पण ते दिसेन ना, पण ते जशाला तसं राहून कचऱ्याला उडवायला, पानाला हलवायला, शरीराला हलवायला हलवायला नाही. मग हलणं आणि हलविणं वाऱ्याचं काय,
आणि कचऱ्याचं काम आहे उडणं, ते स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवीत नाही, पण दुसऱ्याकडून हलविला जातो कचरा। आणि वारा स्वतः हलतो, दुसऱ्याला हलवितो, त्याच्याशिवाय हलणं नाही आणि हलविणं नाही। आणि आकाश स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलत नाही, दुसऱ्याकडून हलविल्या जात नाही, अशी त्याची हालत आहे। आणि आपण स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवीत नाही, दुसऱ्याकडून हलविल्या जात नाही, पण हलणं हलविणं हलविल्या जाणं हे सगळं आपल्याशिवाय कोणाला कळत नाही। कळणं फक्त, म्हणून ते ज्ञान हे आपलं स्वरूप आहे। आणि त्या रूपानं आपण दिसत नाही, मग जशी आहे तशीच आहेत, पण त्या रूपाने आपण दिसतोत का? नाही दिसत। आणि ज्या रूपाने दिसते ते रूप त्याचे नाही, म्हणजे ह्या रूपाने आपण दिसायला लागलोत, पण हे आपलं आहे का? हे रूप आपलं नाही। जसं ॲक्टर असतो, ॲक्टिंग करतो, एकदा म्हाताऱ्याची ॲक्टिंग करतो, एकदा आजोबाची ॲक्टिंग करतो, एकदा बापाची ॲक्टिंग करतो, एकदा भावाची ॲक्टिंग करतो, मग ते त्या त्या पात्रासारखं दिसतंय लोकायला, पण ते तसं असतंय का? ते तसं नसतंय। आणि त्या पात्रामध्ये तो दिसतो का? तो दिसत नाही, नुसतं पात्रच दिसते। म्हणून ते पात्र दिसत असताना तो असतो, पण तो पात्रासारखा नसतो। आणि सगळ्या पात्रामध्ये त्याला जर हुडकून पाहिलं तर ते त्याच्यात नसतो। तो आणि म्हणून सगळे पात्र मिळून त्याला दाखवू शकत नाही तो कसा आहे, कारण त्यानंच सगळे धरलेले आहेत ना। हे सोंग धरी येले सोंगे अवघी येणे नारायणे, ह्या नारायणानंच हे सोंग धरलेलं आहे। पण द्रक पाहायचे असेल तर दृश्य द्रष्टा याच रूपाने पाहावं लागेल। तुम्हाला जर ब्रह्म पाहावं लागेल तर याच रूपाने तुम्हाला पाहावं लागेल। बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणे तयास धन देते, बहुरूपियाला दिले नाही संन्यासाला, है ना। म्हणून इथं सांगतात की एका गावामध्ये एका दिवसामध्ये तो 10 रूपानं वेगवेगळे नाटकं करतो, सोंग घेतो, पण ते सगळे 10 रूप मिळून त्याचं मूळ रूप कसं आहे हे दाखवू शकत नाही। तसं हे सगळे अनात्म पदार्थ मिळून सुद्धा आपण कसे आहोत हे दाखवू शकत नाही। म्हणून देव पाहायला आपल्याजवळ आहेच काय? डोळ्यानं डोळे आहेत म्हणे, डोळे कशासाठी आहेत? रूप पाहण्यासाठी, ठीक आहे, देव पाहायसाठी थोडीच आहेत। कारण देवाला हात नाही, पाय नाही, मुंडकं नाही, तोंड नाही, नाक नाही, काहीच नाही त्याला, असा कसा देव आहे बाबा? हे असंच आहे, कारण आपल्याला हात नाही पाय नाही म्हणजे आपण अवयवान नाही। जसं आकाशाला हात आहे का पाय? मग नाही का? आकाश म्हणजे काय? पोकळी। हे घटाकाश, हृदयाकाश, कंठाकाश, उदराकाश, शिराकाश, हे जे आपण पाहिलं ना मागं, ही पोकळी आहे, म्हणजे त्याला अवयव नाही, पण त्याचा शब्द शब्दाचा गुण लागला म्हणून तिथे तुकडा पडला। नाही तर आकाश निरवयव आहे, व्यापक आहे, आणि ब्रह्मही निरवयव आहे, व्यापक आहे, पण आकाश गुणवान आहे आणि ब्रह्म निर्गुण आहे। म्हणून तुम्ही आम्ही निर्गुण परमात्मा आहोत, कारण आपल्याला कुठलाच गुण नाही। आणि आपण गुणाला जाणून गुणाहून कसे आहोत? वेगळे आहोत। सर्वे इंद्रिय गुणाभासम, सर्वे इंद्रिय विवर्जितम, तसे अविद्या निमित्ताने द्रक दृश्य द्रष्टारूपाने दिसतो, पण दृश्य द्रष्टा द्रक रूपाने दिसत नसतात। हे दृश्य, हे द्रष्टा, हे द्रक रूपाने दिसत नाही, पण द्रक मात्र दृश्य आणि द्रष्टारूपाने दिसायला लागला, कारण हे तिन्ही तीन नसून एकच आहे। हे तिन्ही तीन नसून काय आहे? एकच आहे। म्हणून द्रष्टा दर्शन आणि दृश्य नाही म्हणावं तर शून्यवाद येईल। बरं, द्रष्टा दृश्य दर्शन आहे म्हणावं तर भेदवाद येईल, भेद, आणि इथं भेद तर मान्य नाही। म्हणून भेद भाव गिळोणी घेतला प्रेमाचा गरळा, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हाली, आपण बाहेरी न लगे ठाव धुंडावा। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की ही दृष्टी यायला पाहिजे। आपण ही दृष्टी नसल्यामुळं आपण

0: देते थे त्रिकूट शिखरी गादान मिले आई ते शून्य सारून झोपलो म्हणजे तिथे शून्य आहे का मग दृश्य दृष्टा दर्शन नाही म्हणा तर शून्यवाद यायला म्हणून इथे काय सांगितलेलं आहे चांगदेवांना ज्ञानोबराय सांगतात चांगदेवा आता दृश्य आणि दृष्टा असत म्हणावं तर ते दिसतात कसे कारण वंद्यापुत्र असत ते वंद्यापुत्र दिसतो का काल उदाहरण घेतलं ना इकडून बत्ता तिकडून बत्ता वांज बायला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता कुठे दत्ता वांज बायला मुलगा होतच नाही ना वंद्यापुत्र प्रतिती आहे का नाही नुसतं म्हणायला आहे ते दिसायला नाही ना असायला नाही तसं मग त्याच्यासारखं जर असत म्हणावं तर मग दृश्य आणि द्रष्टा दिसूच नाही दृश्य दिसू नये बरं दृश्य व द्रष्टा सत म्हणावं तर ब्रह्मात्मैक्य ज्ञानानं त्याचा बाध होतो कारण जे विचार वाचून खोटं ठरतं ते स्वप्न आहे ती प्रातिभाषिक सत्ता आहे आणि ज्याचा विवेकानं बाध होतो म्हणजे खोटं ठरतं ती व्यावहारिक सत्ता आहे आणि ज्याच्या समोर विचार बाधित ठरतात ती पारमार्थिक सत्ता आहे आणि ते ब्रह्म तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे म्हणून द्रष्ट आणि श्रुत रूपानं जे जग आहे म्हणजे आतापर्यंत जे आपण ऐकलं आणि आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे तर ते काय आहे दृश्य जगत आहे म्हणून नाथ महाराज सांगतात पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम या पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये काय हो जसं एकाच पिठापासून भजे केले आणि त्याच्यापासूनच चक्की केली पण मसाला बदलला ना त्याच्यातला ह्याच्यामध्ये गोड टाकावं लागलं ह्याच्यात तिखट पण पीठ तर तेच आहे ना पीठ कसं आहे तसं ब्रह्मांडामध्ये जे आहे ना तेच पिंडामध्ये पंचभूताचा गोंधळ म्हणून हे पाच भूतामध्ये हे सगळं ब्रह्मांड व्यापलेलं आहे द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये जसं वामनावतारामध्ये दोन पायातच सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं भगवंताने आता बळीराजाला विचारलं तिसरा पाय कुठं ठेवू त्यावेळेस सरळ अंतकरणानं महाराजा बलीनं सांगितलं हे भगवान तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे मी आता सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे सरेंडर केलेलं आहे आता मग तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज हे का कवनाने नसी हा अधिकार आहे भक्तीचा जो भक्ती करतो जो शरणागत आहे त्याला ज्याला आपण शरण गेलो त्याला प्रश्न करण्याचा अधिकार आहे हे भक्ती करणाऱ्यांना लक्षात घ्यायला पाहिजे की आपण काय करायलो एवढा अधिकार आहे देवा तुला एकदा शरण आल्यानंतर आम्हाला दुसरीकडे जायची जर पाळी येत असन तर तुला लाज वाटायला पाहिजे कारण आता आम्ही कारण धरोनिया बाही भवहा तारी दाता चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मुनी धन्य तुची विठवा देवा तू धन्य आहे तू चतुर आहे तू शहाणा आहे म्हणून करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश कारण हे आपल्या अज्ञानानं जग भासायला लागलं ना जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे जयाच्या अज्ञानी भाषे हे जगत ज्याच्या मूळ स्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं हे जगत भासायला लागलं जसा दोरीवरी सर्प दिसत दोरीच्या विशेष रूपाच्या अज्ञानानं सर्पाची भ्रांती आहे तसं आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं आपल्याला जगत सत्यत्वाची भ्रांती व्हायला लागली ती भ्रांती कधी जाईल तर काय सांगितलं माऊलीनी की याला पाहणारा जो आहे तो जीव द्रष्टा आहे आणि मग चैतन्याला जीवपणा का आला अंतकरणामुळं आला आणि चैतन्याला जगत का नाव आलं हे जड पदार्थामुळं आलं मग यावत जग आणि दृश्य हे अध्यस्त आहे आणि द्रष्टा संपूर्ण अध्यस्त नाही आहे त्याच्यातला विशेषण भाग जे अंतकरण आहे ना ते अध्यस्त आहे आणि त्यातला विशेष जो चैतन्य भाग आहे ते मात्र सत्य आहे कारण सगळं जर खरं म्हणावं तर आपण आधीच घेतलं की द्वैतवाद येतो आणि सगळं खोटं म्हणावं तर शून्यवाद यायला मग इथं काय आहे की जसं आकाशामध्ये ढग, आपण ढगाचं सुद्धा उदाहरण घेतलं की ढग आहेत, मग आकाशामध्ये ढग येतात आणि जातात. आकाश येतं का जातं? आकाश जशाला तसंच राहतं. मग आकाश येतं नाही आणि जातही नाही. तसं जे दिसणारं आहे ते खोटं आहे. जे ढगामध्ये ढगाच्या रूपाने चित्र दिसायलेत ना, ते खोटे. आणि जे दिसत नाही ते खरं आहे. आकाश दिसतं का? नाही. पण खरं नाही का? आहे. कारण चार भूताचं जे काम व्हायला लागलं ते आकाशातच व्हायला लागलं. कोण म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा व्हायला लागला. कशात व्हायला? आकाशातच व्हायला ना. पाणी भरायला लागलो. कशात भरायला लागलो? पोकळीत भरायला लागलो. अग्नी उष्णता करायला काय करायला लागला? पोकळीच उष्ण करायला ना. जसं त्या घनामध्ये काय करते, त्याला गरम करते. त्या लोखंडामध्ये कुणी कुणी गरमी नसती, अग्नी कुणी कुणी नसतो, सगळी कुणी गरम. तसं ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आणि दुसरे प्रमाण आहे पहा, भरला घनदाट हरी दिसे. भरदा घनदाट म्हणजे पोकळ नाही, त्याच्यामध्ये थोडी सुद्धा जागा नाही आहे, असे सांग नाही आहे. इतका घनदाट भरलेला आहे. कहा पग डारू देखे अनेरा, देखू तो सब ओहीने घेरा, कान्हा रे मन मोहन लाला. म्हणून अशा पद्धतीनं हे जे दिसत नाही ती आम्हाला मान्य, जे दिसायला लागलं ती आम्हाला मान्य, पण दिसणारं खोटंय म्हणून मान्य आणि न दिसणारा खरंय म्हणून मान्य.
1: नामरूप खोटं,
0: नामरूप खोटं आहे आणि आस्तिभाती प्रिय हे खरं आहे. म्हणून आता सगळंच खोटंय म्हणल्यावर शून्य आहे का? बरं, शून्य आहे म्हणल्यावर हे कोणाला कळलं? आपल्याला कळलं. म्हणजे ज्याला कळलं तो शून्य नाही. मग शून्य कळणारा शून्य कसा असू शकत? ज्याला शून्य कळालं तो शून्य असूच शकत नाही. म्हणून द्रक म्हणजे ब्रह्मतत्व, दृश्य नाही द्रष्टा नाही, आणि दृश्य द्रष्टा द्रकला सोडून नाही, आणि द्रक दृश्य द्रष्ट्यामध्ये मिसळत नाही. म्हणजे आपण त्याच्यात मिसळतो का? नाही मिसळत. दृश्य द्रष्ट्याचं उपादान एक आहे आणि सत्तासुद्धा एकच आहे. तर उपादान म्हणजे जसं माती वाचून घट राहू शकत नाही आणि कुंभारा वाचून घट राहू शकतो. मग कुंभार निमित्त कारण आहे माठाचं, आणि माती हे उपादान कारण आहे, कारण त्याच्याशिवाय घट राहू शकत नाही. तसं आपल्याशिवाय जगत नाही, पण आपल्यापासून जगत नाही, आपल्या वाचून बी जगत नाही. जसं सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र नाही, सूर्यापासून दिवस रात्र नाही, आणि सूर्यात दिवस रात्र नाही. क्या बात आहे, सूर्यात दिवस रात्र नाही. सूर्याला जाऊन विचाराल तुमचा कोणता वार आहे? ती म्हणेन काय म्हणाली तुम्ही, आम्हाला वारच नाही, हे संडे मंडे इकडंच आहे. मग सूर्यामध्ये दिवस रात्र नाही, सूर्यापासून दिवस रात्र नाही, आणि सूर्या वाचून दिवस रात्र नाही, पण सूर्यात दिवस रात्र नाही. हा, पृथ्वीवर सूर्यामुळं दिवस रात्र आहे. बरोबर. जसं धातू आहे ना, धातूमध्ये चितही नाही आणि पटही नाही. बरं, धातूशिवाय चितपट नाही. बरं, धातूपासून चितपट नाही. बरं, धातू वाचून चितपट नाही. आता चित म्हणजे पट नाही, पट म्हणजे चित नाही. यायला का लक्षात? तसं चैतन्याशिवाय जगत नाही, चैतन्यापासून जगत नाही, चैतन्या वाचून जगत नाही, आणि चैतन्यात जगत नाही. बरोबर आहे. हे मजची स्थव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. आता आईबापाशिवाय लेकरू नाही. केवळ बापाला लेकरू होतं का? केवळ माईला लेकरू होतो का? दोघा वाचून होतो का? ते म्हणे लग्नाआधी लेकरू कसं होईल? ते दोघं नवरा बायको भांडू लागले ना. ते म्हणे पोराचं नाव राम ठेवायचं, ती म्हणते सीता ठेवायची, पोरगी होईन. ती लागले भांडणं त्याची, पोरग होईन पोरगी होईन, पोरग होईन पोरगी. त्यांनी फोन लावला देवबाप्पाला, देवबाप्पा लवकर या. ते म्हणे काय झालं? की बाप्पा चला. ते आले स्कूटीवर. ते म्हणे काय झालं? ते म्हणे पोराचं नाव मी म्हणते रा सीता ठेवायचं, हे म्हणते तर राम. ते म्हणे पोरग कुठे आहे? ते म्हणे अजून झालंच नाही. ते जे झालंच नाही तर त्याच्याला त्याच्यासाठी भांडणं कशाला करायला? जे आहे त्याच्यात तुम्ही आनंद आनंदाने राहा ना चार दिवस. ती सोयीने राहीच नाही. तसं एकट्या पुरुषाला मुलगा होत नाही, एकट्या स्त्रीला मुलगा होत नाही, दोन्ही शिवाय होत नाही, दोन्ही पासून होतो. पण ते दोन्ही सारखं राहते का? दोन्ही सारखं दिसत नाही. तसं हे दृश्य जगत हे मदची स्तव झाले परी म्यान आहे. हे आपण काही केलं नाही, कारण आपल्यात कुठे बिघाड झाला का? आपल्यात काहीच बिघाड नाही. कारण जसं आईपासून लेकरू झालं म्हणजे तिची झीज झाली, मग ती झीज भरून काढण्यासाठी तिला खायला द्यावा लागते लाडू, नाही का? मग तसं चैतन्याची कुठं झीज झाली का? नाही. कारण चैतन्य जाणणारे आपण आहेत म्हणल्यावर द्रक म्हणजे ब्रह्मरूप आहोत, म्हणजे दृश्य दृष्ट्याहून आपण वेगळे आहोत. तर जसं दृश्य आणि द्रष्टा हा ब्रह्मरूपानं भासायला लागला आणि ब्रह्मच दृश्य द्रष्टा रूपानं भासायला लागलं. थोडस लक्षात घ्यायचं की हे जे दृश्य आहे ना, द्रष्टा आहे ना, त्याच्या रूपानं कोण आहे? ब्रह्मच. सोने सोनेपणा हुने उने न येताची झालेले. जसं सोन्यामध्ये काही कमीपणा आला का? अलंकार केले, मग अलंकार केले आणि मोडले, पण सोन्यात काही बिघाड झाला का? मग सुवर्णाच्या महिषा सुवर्ण सुळची देखा. सोन्याचा महिषासुर आहे. आता तिथं दिवी कोणती आणावं? सोन्याचीच लागत. आणि त्रिशूळ कोणता लागत? सोन्याचाच लागत. कारण सोन्यावर त्रिशूळ देवी आणि ते महिषासुर ही कल्पना आहे आणि वास्तविक काय आहे? सोनं खरे. मग वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष ते नाम आणि रूपाचं. तसं या संपूर्ण विश्वामध्ये नाम रूपाचं कल्पित प्रत्यक्ष आहे आणि अस्थिभाती प्रिय रूपानं ब्रह्मतत्व आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. पण ही त्रिपुटी सांडावं लागते. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, सांडिली त्रिपुटी

म्हणून ही सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच खोटी आहे आणि ह्याला जाणणारे आपण ह्याचे अधिष्ठान रूप ब्रह्म परमात्मा आपण कसे आहोत सत्य आहोत म्हणून एक ब्रह्म है एक सत्य है एक ही है परमात्मा एकमेव अद्वितीय ब्रह्म पाही आणि दुसरे काही नाही म्हणून आचार्य सांगतात

0: अशा पद्धतीनं ही जी दृश्य दृष्टा आणि दृष्टी ही हा विषय इथं आलेला आहे. तर याच्यामध्ये हे इथं सुद्धा ते सांगितलं, अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवी आजीवी. म्हणून हेम अलंकार या नावाने शुद्ध सोने जसे असते तसे अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयवीच असतो तसं हात पाय वगैरे अवयव मिळून मनुष्य अवयवी असतो. म्हणून अवयव अवयवीत जसा भेद नाही तसा जग व ब्रह्मामध्ये भेद सापडणार नाही. अर्थात हे सगळे दृश्य भिन्न भिन्न जरी भासले तरी ते द्रकरूपच आहे. द्रकरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे. आणि याच्यावर मौली काय सांगतात की तिवी द्रष्टा दृश्य दशे अतीत द्रक मात्र जे असे तेची द्रष्टा दृश्य मिशे केवळ होय. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा रूपानं तो ती द्रक मात्र सत्ताच म्हणजे संवितीच काय आहे पसरलेली आहे. राहिलेला विषय नंतर.
1: कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

योग मुद्रा नेत्री नये रे तुजवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। प्रत्येक श्लोक घेणं अवघड आहे कारण तेवढा वेळ आपल्याजवळ नाही, पण मनाच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे एवढी कल्पना आली म्हणजे आपण घरी ते वाचू शकतो। श्लोकाची भाषा सोपी आहे परंतु आतला अर्थ जो आहे तो खूप खोल आहे, तो साधनेच्या अंगाने समजून घेतला पाहिजे। त्यामुळे प्रत्येक हे ग्रंथ अभ्यासायला गुरुकृपा पाहिजे आणि साधना पाहिजे, दोन गोष्टी असल्याशिवाय याचा अर्थ कळत नाही। पण थोडी थोडी कल्पना यावी म्हणून आपण पाहतो आहोत। 100वा श्लोक बघूया। एकूण ह्या 50 श्लोकामध्ये जो आज विचार घेतो आहे त्याच्यात कोणकोणते विचार आले असं जर बघितलं तर त्याचं थोडं पहिल्यांदा 1-5 मिनटात आढावा घेऊ आपण। विवेकावर समर्थांचा विशेष भर आहे। विवेकाने काय होतं तर ते म्हणतात क्रिया पालटते, मन आवरायला पाहिजे त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे। अहमभाव म्हणजे मी कुणीतरी आहे, मी देह आहे, हा अहमभाव जर संपायला हवा असेल तर त्याच्यासाठी विवेकाची गरज आहे। आणि सस्वरूपी भरावे, स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे म्हणजे देहबुद्धी गेली पाहिजे आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे त्यासाठी विवेक आवश्यक आहे। आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहणं, आत्मबोध होणं ह्याचाच अर्थ जीवानी शिवाशी तदाकार होऊन राहणं, एकरूप होऊन राहणं, ह्या सगळ्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे। आणि सगळे हे जे ग्रंथ सांगितलेले आहेत ते कशासाठी असं विचाराल तर संसारिक फायद्यासाठी नाही, ऐहिक लाभासाठी नाही, तर आपलं हित म्हणजे अंतिम कल्याण कशात आहे ते सांगण्यासाठी हे ग्रंथ आहेत। आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी सत्याचा शोध घेणं, जो परमात्मा आहे त्याचा, आणि त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे जे दिसत नाही ते शोधून पाहे। दिसत आहे ते पाहतातच आहेत मंडळी, इकडं तिकडं फिरत आहेत सगळीकडे, तसं नाही। ते म्हणतात जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्या आत्म्याला शोधून पाहायला पाहिजे। आणखी काय करायला पाहिजे, हित साधायचं असेल तर जे पाखंड आहे ते टाकून द्यायला पाहिजे। पाखंड म्हणजे नास्तिकता, देवच मानत नाही, आहे कुठं देव, दिसतोय कुठं, जे दिसत नाही ते नाही असं म्हणणारी मंडळी असतात। आणि त्याच्या उलट हे सांगतात जे दिसत नाही ते शोधून घ्यायला पाहिजे। मग हे करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याच्यावर समर्थांचा बोलणं आहे। बोलण्यासारखं चालणं व्हायला पाहिजे। ते म्हणतात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, करत नाही आहे तर नुसतीच बडबड करतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, त्याला बडबडच म्हटलं जातं। कोणत्याही पातळीवर बोला जाऊन तुम्ही पांडित्य पुष्कळ जरी असलं तरी देखील त्याप्रमाणे तुमच्या हातून जर क्रिया होत नसेल तर त्याला फारसा अर्थ नाही। आणखीन एक विचार ह्याच्यात त्यांनी सांगितला की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, देवाचा स्वतःचा अपमान केला तर त्याला काही वाटत नाही, पण भक्तांचा जर अपमान केला, जो आपला भक्त आहे त्याला जर कुणी वेडवाकडं बोललं, त्याची निंदा केली, त्यांना त्रास दिला तर देवाला चालत नाही।

0: तो त्या भक्तांसाठी धावून येतो जिथं असेल तो. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी ध्रुव, प्रल्हाद, गजेंद्र, अजामेळ, वामन, अहिल्या, द्रौपदी ह्यासारखी त्यांनी उदाहरण दिली आहेत 5-6 श्लोकामध्ये. आणि ह्या या वेळेला भगवंत कसे धावून आले आणि त्याचा उद्धार केला हे सांगितलं आहे. कारण त्या सर्व भक्त मंडळीने भगवंताशिवाय काही मागितलंच नाही. त्यांनी म्हटलं नाही संकटातून मला दूर काढ म्हणून. त्यांनी फक्त भगवंताला धरून ठेवलं. त्यांच्यावर आलेलं संकट आहे हे देवानी जाणून धाव घेतलेली आहे. जसं लहान मूल खेळत असलं त्याला कळत नाही विस्तव आहे का वेळी आहे सूर्य आहे काय, आईचं लक्ष असतं आणि असावं. तिचं लक्ष असतं, ती खेळताय खरं मूल, पण लक्ष एक तिचं डोळा तिथं आहे की कुठं जात आहे, बाहेर तर जात नाही, रस्त्यावर तर जात नाही. तसं भक्ताकडे भगवंत लक्ष ठेवून असतात. म्हणून ते देव भक्ताचा किंवा दासाभिमानी असाही शब्द तिने वापरला आहे, त्याचा अभिमानी असतो. त्याला कोणी बोललं काही केलं त्यांना चालत नाही. आणि आता हा बोध होण्यासाठी काय करावा असं म्हणताना आणखीन एक विचार समर्थांनी बोलून दाखवलाय. सदा संगती सज्जनांची धारावी. सज्जनाच्या संगतीत हा बोध होत असतो. सज्जन जर नसतील तर बोध होत नाही. आणि सज्जन कोणाला म्हणायचं? सत्जन. ज्यांना सतचा बोध झालेला आहे, जे अखंड सतमध्ये रंगलेले आहेत, सर्व ठिकाणी असत जाऊन सत्स्वरूपच ज्यांना दिसतं आहे ह्याचा अर्थ डोळ्यांनी दिसत आहे नव्हे, लक्षात येत आहे. अरे तोच तो आहे, वही तो आहे. अहो मा सुष्ट आहे, दुष्ट आहे, बरोबर आहे, पण आत तही सत्स्वरूप आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत, चांगल्या व्यक्तीपासून चांडाळापर्यंत कुणीही जरी असला तरी त्याच्यामध्ये ते आत्मरूपच आहे. हा बोध सज्जनांच्या संगतीत होतो. संत संगतीला, सज्जनांच्या संगतीला फार महत्त्व आहे. लाटू महाराज का झाले लाटू? रामकृष्णांच्या संगतीत राहायला म्हणून. कुठं शास्त्र वाचली काही नाही, श्री गणेशासुद्धा काढता येत नव्हता. पण संतांची संगती इतकी महत्त्वाची असते खऱ्या अर्थाने मिळाली तर, क्षणाक्षणाला ते आपल्याला सावध करत असतात, त्या बोधापर्यंत नेत असतात. म्हणून सज्जनांच्या संगतीत देखील आपली क्रिया पालटते. जे कर्म करत असतो त्याच्यामध्ये पालट होतो. दुर्जन आला त्यांच्या संगतीत तर त्याची देखील मती पालटते, हा त्याचा उपयोग होतो. आणि समाधान ते सज्जनाचे नियोग. आपल्याला जर समाधान हवं असेल तर सज्जनांच्या संगतीत समाधान. तर ते काय म्हणतात, समाधान बाहेर शोधायला जाऊ नको, आज समाधान आहे. समाधानाचं ठिकाण आत आहे, ते शोध. बाहेरची परिस्थिती कशीही असो तुला लक्ष देण्याचं कारण नाही. जसं आपलं पोट भरलेलं असलं तर बाहेर अनेक पदार्थ जरी ठेवले समोर आवडीचे असले तरी आपण काय म्हणतो, नको काय माझं पोट भरलेलं आहे. आता पोट भरल्यानंतर खाणारी मंडळी वेगळी आहेत ती, पण सामान्यतः तृप्त झालेलो आहे. तसं ज्याला आत बोध झाला तो समाधानात असतो. त्याला आणखी काही मिळवायचं आहे अशी हाव, वखवख, वासना असं काही असत नाही, शांत तृप्त असतो. आणखी एक ह्याच्यात त्यांनी विचार सांगितला, तुटे वाद संवाद तो हितकारी. वितंड वाद नको आहे. आणि बुद्धीच्या पातळीवर आपण असलो म्हणजे वादविवाद घालत असतात. संतांच्या बरोबर सुद्धा वादविवाद घालणारी मंडळी आहेत. म्हणून स्वरूपानंद हळूच सांगायचे स्वामीजीने म्हणाले होते, आपण पंडितांच्या नादी लागू नये. आपल्याला साधना करायची ना, ते काहीतरी बोट ठेवून त्या ह्या ग्रंथात हे आहे, त्या ग्रंथात ते आहे असं सांगत राहतात. या शास्त्रात ते सांगितलं आहे, त्या शास्त्रात ते सांगितलं आहे. स्वामीजींच्याकडे देखील असे एक पंडित यायचे, आम्ही बघत असायचे त्या ठिकाणी. स्वामीजींना काहीतरी विचारायचं, मग ते सांगायचं ह्याचा ह्या ग्रंथात हे आहे ते आहे, संस्कृत ते उच्चार करून अमकं करून. स्वामीजी अगदी लहान मुलासारखा चेहरा करून ऐकत बसायचं काय सांगतायत. आम्हाला हसू यायचं की हे ह्यांना शिकवत आहेत का म्हणून. त्यांना ते मोठ्या मोठ्या आवेशाने सांगत राहायचं, ते असं आहे, ते तसं आहे. आणि हे अगदी अज्ञानाचा चेहरा करून बसायचं. एकदा प्रसंग म्हणून सांगते, असं ऐकत असताना मला तिथं आणि एक होतं, आम्हाला पटकन हसायला आलं. त्यावर ते पंडित आणखीन रागावले, हे हसतायत आम्हाला म्हणाले. स्वामी म्हणले, नाही हो लहान आहेत, कळत नाही त्यांना काही. आणि पुन्हा गप्प झालं त्याला. अगदी पुन्हा अगदी निरागस चेहरा करून स्वामी त्यांचं सगळं ऐकत होते. आणि आमच्या लक्षात येतो स्वामीजींनी जे आम्हाला सांगितलं होतं ते आणि हे जे सांगतायत ते हे नुसतं पांडित्य आहे आणि ह्याच्यामध्ये अनुभवाचा भाग नाही आहे. मग ते उठून गेल्यानंतर आमचं बोलणं स्वामी म्हटलं तुम्ही असा चेहरा करून म्हटलं ते सांगत होते ना आपल्याला काही आपण ऐकून घ्यायचं. त्यांच्याशी वाद घालायला लागलं आपली म्हणले उगीच शक्ती फुकट वेळ फुकट त्यांना पटणार नाही कधी कारण पांडित्याचा अभिमान मोठा असतो. आणि इथंसुद्धा त्यांनी म्हटलंय म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. जाणताय मी ज्ञानी आहे असं जो म्हणत असतो ना तो मूर्खच आहे. ते ज्ञानाचा इथं काही उपयोग नाही आत्मज्ञान पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुटे वाद संवाद बोलणं असं करावं तो सुसंवाद व्हावा वादविवाद होता कामा नये. आणि म्हणून संत अनाग्रही असतात कुठल्याही गोष्टीबद्दल आग्रह धरून सांगत बसत नाही. जी व्यक्ती जशी समोर येईल त्याच्या पातळीवर जाऊन तो काय सांगायला हो बरोबर आहे तुमचंच म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर आपलं म्हणणं न मानता किंवा आग्रह न धरता जिज्ञासा म्हणून विचारावं जरूर सांगतात पण ते सांगतायत ते बरोबर आहे असा विश्वास ठेवून आपण समजून घ्यावं किंवा मला हे कळत नाही तुम्ही समजून सांगा असं सांगितलं तर ते समजवून सांगतात पण त्या ठिकाणी आग्रही भूमिका धरू नये. पुष्कळ वेळा त्यांनी सांगितलेलं आपल्याला लगेच कळत नाही हळूहळू साधनेने लक्षात यायला लागते की खरं आहे बरोबर आहे. त्यावेळेला ते जे म्हणत होते ते आत्ता माझ्या अनुभवाचं येत आहे माझं अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून विवेकानंद सगळं सांगितल्यानंतर लाटू महाराज म्हणले मला तुझं बाकीचं काही समजत नाही पण तू जे सांगतोयस ना ते सगळं माझा अनुभवच आहे म्हणून ते लाटू महाराज झाले. म्हणून परमार्थामध्ये विद्वत्तेपेक्षा अनुभवाला मदत आहे. म्हणून त्या म्हणतात ती असा संवाद व्हायला पाहिजे. बरं आपली सगळी कर्म कशी व्हायला पाहिजेत सज्जनांना संतोष होईल अशी कर्म पाहिजेत. राखावी बहुतांची अंतरे म्हणजे कुणाची तरी अंतरं राखायला जायचं नाही. सज्जना निववावे सज्जनांना जे मान्य असेल असंच आपलं वागणं बोलणं चालणं अशा पद्धतीचं असायला पाहिजे. त्यानंतर सर्वाभूती दया दया मानवाला आपण ही दया असं म्हणतो. हे दोन चार लोकांपुरती काय वाटत जाता जाता कुठं कुणी दिसलं आता पाच पैशाचं नाणं नाही चारा ठाण्याचं असेल रुपयाचं आणेल दया केली असं वाटत असतं आपल्याला. ते देखील जरा फाटकं तुटकं नाणं असलं तर देवाच्या पेटीत टाकलेलं चालतं त्यात तो काही बघत नाही तिथं जिरवून टाकायचं. लोकांना दिसलं पाहिजे पेटीत पडलंय काहीतरी म्हणून असं नाही सांगितलं त्याने. दया सर्वभूती सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामध्ये भेदभाव नाही होता का. आणि पुन्हा मी त्याच्यावर दया करतो आहे असं वाटतं का मला. मी त्याच्यावर दया केली असं म्हटलं आपल्याकडे अहंकार आला मी अमक्याला असं दिलं विचार करावा मी कोण देणार त्यांनी दिलं आपल्याला आपण फक्त ह्या हाताने घेतलं ह्या हाताने दिलं त्या देण्यातला आनंद फक्त घ्यायचा आपण काय देणार आहोत आपली काय ताकद आहे. एक मातीचं ढेकूळ तरी बनवता येतं का आपल्याला काय बनवता येतं काय करता येतं कोण आपण. म्हणून त्या देण्यामध्ये देखील अहंकार नसावा. नंतर एक चार पाच श्लोकामध्ये संतांची लक्षणं सांगितली ती आपण घेऊया जरा. जय जय रघुवीर समर्थ
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, निजज्येष्ठ कृष्णषष्ठी अर्थात 6 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र।

आजचा दिनविशेष जाणून घेऊयात. पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथल्या श्री रामदास बाबा भालेराव महाराजांची आज पुण्यतिथी आहे. येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री शांतीसागर महाराजांची आज जयंती आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सप्तर्षी म्हणजे सात ऋषींचा समूह. हा समूह प्रत्येक मन्वंतराशी निगडीत असतो. मनू हे प्राचीन प्रशासकाचं पद अशी कल्पना पुराणांमध्ये आढळून येते. ह्या प्रशासकाच्या सहाय्यार्थ देवतागण इंद्र, अवतार, मनुपुत्र ह्याबरोबर त्या त्या मन्वंतराचे मनू म्हणजे प्रशासक बदलला की मन्वंतर झालं असं म्हटलं जातं. सात ऋषीही असतात. प्रजा उत्पन्न करणे हे सप्तर्षींचं कार्य असून ह्या प्रजेचं पालन मनू तसंच त्याचे पुत्र करतात. प्रत्येक मन्वंतराचे सप्तर्षी वेगवेगळे असतात. पुराणांमध्ये मानलेल्या 14 मन्वंतरांचे एकूण 98 ऋषी होतात. अंगिरस म्हणजे भृगु, अत्री, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीची आणि वसिष्ठ हे स्वयंभुवनात्मक पहिल्या मन्वंतरातले सप्तर्षी आहेत. सध्या चालू असलेलं मन्वंतर हे सातवं मन्वंतर आहे आणि ह्याचं नाव वैवस्वत मन्वंतर आहे. ह्या मन्वंतरातले सप्तर्षी म्हणजे अत्री, कश्यप म्हणजे काश्यप आणि वत्सर, गौतम म्हणजे शरद्वत, जमदग्नी, भरद्वाज किंवा भारद्वाज, वसिष्ठ किंवा वसुमत आणि विश्वामित्र. महाभारतात सप्तर्षींची नामावली दिलेली आहे, त्यामध्ये उल्लेख केलेले सप्तर्षी जाणून घेऊयात. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. महाभारतात सप्तर्षींना दिशांचे स्वामी असं म्हटलंय आणि प्रत्येक दिशेच्या सप्तर्षींची नामावली देखील दिलेली आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रिया करत असलेल्या ऋषी पंचमीला सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या सात ऋषींचीच पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यात सप्तर्षींची पूजा केली जाते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: निर्गुणापेक्षा सगुणामध्ये ब्रह्म करणं अत्यंत अवघड आहे. गुरुमध्ये ब्रह्म करणे त्याहीपेक्षा अवघड. तो साक्षात मनुष्य गुण झालेला असतो. सगुणाची लीला मोठे विलक्षण. ब्रह्मदेवाला मोह झाला. मुह्यंती सूर्य हा शास्त्रकार म्हणतात. मोठ्या मोठ्या लोक तत्व येताना मोह पडतो. कृष्णा चरित्र असं आहे बघा. ब्रह्मदेवाच्या बुद्धीला मोह पडला. मोह म्हणण्याचं काय सामर्थ्य आहे. झालं सगळ्यांचं फळ बसली मुलं. त्याला बोलवलेलं आहे पुन्हा आपल्याला बसवलेलं आहे. गोपाळ काला केला खाल्ला आणि यांचं खाणं होईपर्यंत ती सगळे वासरे गाई सगळे लांब पळून गेले. सगळे मुलं म्हणतात कान्या आता आम्ही भरपूर खाल्लेलं आहे. आता आम्हाला सुस्ती आलेली आहे. बाबा तुझा तू नुसती बा हाक मार. हाक म्हटला गाई धावा देतात तर तू जाऊन घेऊन ये आम्ही इथे बसतो. ठीक आहे म्हटलं मी आणतो. पण गोपाळ बसवलेलं आहे आणि काना गाईला बघण्याकरता लांब लांब लांब गेला. खूप सोडलं गाईच नाही त्या ठिकाणी. गाई कुठे गेले त्याला वाटलं घरी परत गेले असते वृंदावनात गेले असते परत. म्हणून काना परत आला. म्हणून बघतो तर गोपाळ जागेवर नाही. हे बगीच्यावर मात्र चक्रावर कुठे गेले म्हणले. आणि डोळे मेटून बसलेले बगीचे सर्व मिळतात विधीना कृतम. हे सगळं कुणी केलेलं आहे. हे सगळे ब्रह्मदेवाने लीला केली आहे. कशाकरता आपली परीक्षा बघण्याकरता. म्हणून ब्रह्मदेवाने लीला केलेली आहे. फक्त हसले भगवान आणि काय केलं. जेवढी मुलं होती तेवढी सगळी आपले रूप प्रकट केले आहेत. जेवढ्या गाई होत्या त्या आपण आपल्या रूपाने प्रकट केले तिथं. आणि पुन्हा सगळ्यांच्यावर बसून ते गोपाळ काला खाल्लेलं आहे. संध्याकाळ झाल्यावर सगळ्या गाई आणि सगळी मुलं घरी चालली परत. सर्वस्वरूप बहुव भगवान सगळेच आलेले आहेत. त्यांची फडकी पंटीच आहेत, काठ्या पंटीच आहेत, लहान मुलं वेळी वाकडी मुलं सगळी भगवान जशी मुलं होती तशीच रूप आपण घेतलेले आहेत. आणि सगळ्यांच्या घरी गेले गोकुळात. गाई पण सगळ्या वासर घरी गेले. आणि सगळ्या गोकुळात मोठा ब्रह्मानंद आलेला आहे. सगळ्या गोपींची इच्छा होत्या कान्याने आपल्या घरी यावं. आपण त्याला खाय प्याय घालावं. आपल्या घरी त्याने जेवण करावं. आपल्या हाताने मांगो घालावी. ही सगळ्या गोपींची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे तितकी रूप घेऊन भगवान सगळ्यांच्या घरोघरी गेले. ते कुणाला काय माहीत नाही आहे. पण गोकुळात मात्र आनंदी आनंद आलेला आहे. ब्रह्मानंद आलेला आहे. कृष्ण प्रत्यक्ष घरोघरी आहेत. रोज सकाळी उठले की पुन्हा सगळ्या गाई निघालेले आहेत. कृष्ण भगवान निघालेले आहेत. आणि सगळे असं करत करत पुन्हा राहणं जायचे. एक वर्ष निघून गेलो. ब्रह्मदेव म्हणतो काय बघूया. म्हणून बघतो तो काय पुन्हा त्या ठिकाणी गोपाळ काला यांचं चाललेलंच आहे. तेव्हा ब्रह्मदेव चक्रावले. म्हणले काय खरं काय म्हणली है ही गाई वस्त्र गोपाळ खरेत का ब्रह्मलोकात ठेवले ते खरे आहेत. म्हणून ब्रह्मदेव स्वतः पुन्हा ब्रह्मलोकाला निघालेले आहे. भगवान म्हणताय त्याचा अहंकार अजून घालवला पाहिजे. मग त्यांनी काय केलं तिथे एक ब्रह्म

धावत धावत खाली आलेत, हंसावरून खाली उडी मारली, चार चारही मुख खाली घातलेले आहेत आणि साष्टांग दंडवत घातलेले आहे. नवमिड्य ते भूरोपुषा तडिदंबराय गुंजावतमस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्त्र जे कवलवेत्र विषाळ वेणू लक्ष्मणश्रिय मृदुपदे पशुपांगजाय. स्तुती करायला घडले. नवमिड्य ते भगवंता तुला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा मी नमस्कार करतो. बा तुझा पितांबर कसा आहे? विजयप्रमाणे सगळं चमकतोय. गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे, डोक्यावरती मोरपुच्छ आहे आणि हातामध्ये तू कवळ घेतोय. गोपाळकाला घेऊन आपल्या हाताने खातोयस आणि सगळ्यांनी खाल घालतोयस. त्या तुझ्या रूपाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. श्रेयस्तुती भक्ती मुदस्य देव हो क्लिश्यंती केवल बोध लब्धे. बाबा तुझी भक्ती सोडायची आणि आत्मज्ञाने चिंता करायची हे म्हणजे कसं आहे? आतला कण टाकून द्यायचा आहे आणि नुसता भुसा उपडायचा आहे असं आहे म्हणे. भगवंता तुझं दिव्यरूप दिव्यलीला कुणाला कळणार नाही. माझ्या अपराधाची क्षमा कर म्हणले. मी सृष्टी उत्पन्न करतो पण सृष्टी उत्पन्न करायला मला पंचमहाभूत लागतात. सत्व तमात्मक त्रिगुणात माया असायला लागतं तर मी सृष्टी करतो. पण तुला काहीच लागत नाही. तुझी सृष्टी कशी आहे? इच्छा मात्र करून तू सृष्टी आहे. तू मला काढलं की झाली सृष्टी. म्हणून मी या सगळ्यांना वंदन करतो. मग सगळ्यांना वंदन केले तरी आणि सगळ्यांना वंदन केल्यावरती त्या सगळ्या ठिकाणी त्याला कृष्णरूप दिसायला लागलेला आहे. ब्रह्मदेवाने साक्षात्कार करून घेतलेला आहे. नमस्कार करून ब्रह्मदेव निघून गेले आणि खऱ्या गायी गोपाळ पुन्हा ते खरे आणून सोडलेले आहेत. अशा प्रकारे भगवंताची लीला चाललेली आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता. एक दिवस ही सगळी मुलं आणि गाईवासरं पाणी पिण्याकरता गेलेले आहेत. भगवान म्हटलं जाऊ नका जाऊ नका, तरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पाणी प्यायला बरोबर सगळे मूर्छा पडून मृतावस्था पडलेले आहेत. तर भगवंतानी अमृतदृष्टीने सगळ्यांना उठवलेलं आहे आणि म्हणतात हे यमुना आता पवित्र केली पाहिजे. आता कालियाला पहिलं हुसकलं पाहिजे म्हणून त्या कदंब वृक्षावर चढलेले आहे. त्या कालियाचं विष इतकं भयंकर होतं, इतकं वातावरण दूषित होतं की वरून जरी पक्षी गेला तरी पटकन मरून खाली पडायचं. तो इतकं विष भयंकर होतं. विषयाचे असे वाफ त्या यमुनेच्या डोहातून बाहेर यायचे. उंच कदंब वृक्षावर भगवान चढलेले आहे आणि धाडकन त्यांनी उडी मारली. त्यांनी उडी मारली आणि इकडे वृंदावनामध्ये अपशकून व्हायला लागलेले आहे. सगळे म्हणतात आपल्या कांद्याला काहीतरी झालं असलं पाहिजे. कांद्या कुठं आहे? कांद्या कुठं आहे? तेवढं काही गोपाळ धावत धावत गेले त्यांनी सांगितलं. म्हणजे कालीच्या डोहात त्यांनी उडी मारली. त्याबरोबर सगळ्या गोपस्त्रिया यशोदामय्या सगळे धावत धावत सुटलेले आणि ह्या कारा खाली गेला. पातळात त्यांनी उडी मारली एकदम. त्या डोहाच्या तळाशी गेलेला आहे. हा कालिया झोपला होता. जाऊन त्या शेपटीवर पहिल्यांदा पाय दिला. सापाला शेपूट अतिशय प्रिय असते. साप मुळात अहंकारी आणि शेपटीवर पाय दिला त्याला भयंकर राग येतो. पहिल्यांदा शेपटीवर पाय दिला त्याने. शेपटीवर पाय घेऊन शेपूट पिरगावून धरलेले आहे. त्या कालियाने त्याला वेढे घातलेले आहेत आणि हजार फळा काढलेले बाहेर. तुला मी सोडणार नाही म्हणून आणि उसळी मारल्यावरती उसळी मारल्याबरोबर एकदम वरती आले. बघतो तो काय कानामध्ये गुंतलेला आहे आणि कालियाने हजार फणा उभारलेले आहेत. हे बघितल्याबरोबर ती मैया पाण्यात शिरली एकदम. माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा म्हणून मी वाचवते. म्हणून ते गोपस्त्रिया आणि मैया सगळे पाण्यात शिरले. त्यावर बलरामदादाने सांगितलं कुणी जाऊ नका थांबा म्हणले. म्हणून नंदाने आणि सगळ्यांना थांबून ठेवलं आहे. बघा म्हणले भगवंताची कान्याची लीला बघा म्हणाले आणि सगळ्यांना बाहेर उभं केले. काना आतमध्ये गेलेलं आहे. आपलं अंग सोडून घेतलेलं आहे. शेपूट हातात धरलेली आहे आणि शेपटीवरती उडी मारली. त्या फण्यावर उडी मारलेली आहे आणि जो जो फणा वरती उचलेल तो तो फणा ठेचून काढायचा. अहंकारात जेवढे एवढे रूप होते त्या सर्पाला हजार फण्या होते. त्याला दर्प होता हजार फण्याचा. सगळ्या फणा प्रत्येक जो जो फणा वरती येईल तो तो ठेचून काढून काढून त्याला अगदी निश्चित करून टाकलं. शेवटी विष संपून गेलं आणि शेवटी जो रक्त काय लागलेला आहे त्याबरोबर त्या नागस्त्रिया वरती आलेल्या आहेत आणि भगवंताला प्रार्थना केली. भगवंता म्हणले झाली एवढी शिक्षा पुरे म्हणले. आम्ही कशा आहोत वयं जात्या उरुमंदे वा. आम्ही सर्प हे अत्यंत क्रोधिष्ट असतात, विषारी असतात. तू म्हणे तुम्हीच सृष्टी केलेली आहे, आमची काय चूक आहे? पण भगवंता म्हणे त्यांनी फार मोठं पुण्यकर्म केलेलं आहे म्हणले. कारण का ह्याच्या प्रत्येक फण्यावरती तुमचे ध्वजबजरांची चिन्ह उमटलेली आहे. त्यांनी किती जन्माचं पुण्य केलं असेल माहीत नाहीये. तुमचे एक एक रजक कण मिळण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. पण तुम्ही तर स्वतःच्या डोक्यावर नृत्य केलेलं आहे. म्हणून भगवंता झाला एवढा अनुग्रह पुरे, झाली एवढी शिक्षा पुरे आणि आम्हाला सौभाग्यदान द्या आणि आम्हाला जिवंत सोडा. त्यावर भगवंतानी त्यांना सगळ्यांना सोडून दिले. जा म्हणलं इथून तुम्ही सगळे कुटुंब इथून निघून जा आणि समुद्रात जा म्हणून सांगितलं. त्यामुळे कालियाला हाकलून दिले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढे वेणुगीत आलेलं आहे.

0: पण रोज बासरी वाजवायची, बासरी घेऊन जायचे आणि अरण्यात जाऊन त्या ठिकाणी सुंदर बासरी वाजवायची. त्या बासरीचं वैशिष्ट्य होतं असं होतं, चला असेल ते अचल व्हायचं आणि अचल असेल ते चल व्हायचं. गोवर्धन स्थिर आहे, तो का हल्लार नाही आहे, पण बासरी वाजली वाजली की तो स्थिर असणारा गोवर्धन त्या बासरी तालावरती नागाच्या फड्यापडून डोलायचा. चंचल असणारी माकडं एकदम समाधानून स्थिर बसायची. वेड जे चला असेल ते आचरायचं, यमुनेचं पाणी जोर जोर खळखळ व्हायचं, पण वेणू वाजवला गोविंद पांगुळले यमुना जळ. नाथ महाराज वर्णन करतात, यमुना जळ यमुना स्तब्ध व्हायची, मला पुन्हा हा ध्वनी ऐकायला मिळणार नाही आहे म्हणून यमुना जळ यमुना त्या ठिकाणी स्तब्ध व्हायची आणि एकाग्रपणाने भगवंताची बासरी ऐकायची. आणि त्या गोपस्त्रियांनी तो ध्वनी ऐकलेला आहे गोकुळामध्ये. त्यांना वाटायचं आम्ही म्हणे किती मूर्ख आहोत बघा, आम्ही मनुष्य असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण ह्या हरिणी कशा आहेत हे आपल्यापेक्षा भाग्यवान आहेत. मूढास्म धन्यास्म मूढ मतयोपि हरिण्य येता या नंद नंदन उपात विचित्र वेशम आकर्ण वेणुरणितम सह कृष्ण सारा पूजांधुर विरचिताम प्रणयाव लोकैहि. खरोखर अरण्यातल्या हरिणी आहेत की नाही हे आमच्यापेक्षा भाग्यवान आहेत म्हणले. त्या मूढमती आहेत पण भाग्यवान आहेत. भगवंताचा वेणुधुन ऐकल्याबरोबर सहकृष्ण सारहा आपल्या पतीला घेतात, आपल्या कुटुंबाला घेतात, मुळाबाळा सगळं धावत धावत जातात आणि प्रणयावलोक डोळ्यातून अश्रू गाळ गाळत भगवंताचे पाय धुवून टाकतात. केवढ्या धन्य आहेत वेणुधुन ऐकल्याबरोबर कळपच कळप येतात आणि आनंद अश्रू गाळतात. असं भाग्य आम्हाला नाही म्हणले. आम्हाला कसं आहे, आम्ही घरादाराने बांधले गेलो, आमची इच्छा असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. काही गोपी म्हणतात, गोप्य किमाचरदयम कुशल वस्तु वेणुर दामोदराधर सुधाम अपि गोपिकानाम. खरोखर बासरीने काय पुण्य केलं म्हणे, कृष्ण भगवंताच्या आदरामुतावरती आमचा अधिकार आहे, पण बासरी कशी आहे हीच भगवंताची पट्टरहण झालेली आहे. जेव्हा बघावं तेव्हा भगवंत जवळ असते, अरण्य असली तरी भगवंत जवळ, झोपताना सुद्धा भगवान जवळ घेऊन होतात. गोप्य किमाचरदयम कुशल वस्म वेणू, हा वेणूने काय पुण्य केलेलं आहे की जिला भगवंताने आपल्या जवळ घेतलेलं आहे. म्हणतो वेणू विचारतो, का गे तू काय पुण्य केलंयस? तू वेणू सांगते, ड्रायव्हर मी काय पुण्य केलं तुम्हाला ऐकायचं का म्हणले, माझ्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर भगवान तुम्हाला नक्की जवळ करतील म्हणले. काय बरं सांग काय पुण्य केलंय? ती म्हणते माझं पोट बघा कसं मोकळं आहे म्हणले. आत एक बाहेर एक, ओठ्यात एक, पोटात एक, काही नाही म्हणले, सगळं माझं पोट मोकळं आहे स्वच्छ आहे म्हणाले. असं वागा म्हणले, काही आत बाहेर करायचं नाही, जे आहे ते सगळं मोकळे म्हणे वागा, भगवान तुम्हाला जवळ करतील. दुसरी गोष्ट अशी आहे, मी केवढी तितेक्षा केली म्हणले, माझ्या अंगावर भोक पाडलेत म्हणले, हे सात भोक पाडले माझ्या अंगावरती, तेवढी मी सगळी दुःख सहन केले. संसारामध्ये तितेक्षा पाहिजे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम. चिंता करायची, दुःख करायचं नाही. काही संसारात सुख दुःख येत असतात, पण दुःख आलं म्हणून चिंता आणि शोक करायचं नाही, कोणाला शिवाशाप द्यायचं नाही. शांतपणे आपलं प्रारब्ध म्हणून जसं दिलं असेल तसं राहायचं. असं जर तुम्ही वागाल तर कृष्ण भगवान नक्की तुम्हाला जवळ करतील. तिसरी गोष्ट अशी आहे म्हणले, मी आपणहून काहीच बोलत नाही म्हणले. भगवान जेव्हा वाजवतील, त्यांची जेव्हा इच्छा असेल त्याच वेळे मी ध्वनी येतो, म्हणून तो मधुर ध्वनी म्हणले. तेव्हा संसार कसा पाहिजे, भगवंताच्या इच्छेने जसा तसा चालला असेल त्यात आनंद मानव म्हणले. आपली इच्छा त्यात घालायची नाही. मध्ये समर्थन सांगितलं, राम करता असे म्हणावे. संसाराचा करता कोण आहे? राम करता असं म्हणा बस. तुम्हाला संसार सुख लागायचं, दुःख लागायचं नाही आणि सगळ्यातून तुम्ही आपोआप मुक्त व्हा. सोपी युक्ती, ह्या संसाराचा करता राम आहे असं म्हणावं. म्हणून भाई हे जे काय मंगल ध्वनी आहेत ह्याचे करते कोण आहेत? कृष्ण भगवान आहेत. आणि खरोखर माझा ध्वनी नाहीच आहे, तो त्यांचाच ध्वनी आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे. असं जर तुम्ही वागाल तर म्हणे नक्की म्हणले भगवान तुम्हाला जवळ करतील. असं म्हणे त्या बासरीने त्या गोपीला उपदेश केलाय असं त्या श्लोकामध्ये वर्णन केले. ह्या अरण्यातली माकडे कसे आहेत? माकडे नाही म्हणले, हे कसे आहेत? पूर्वजन्माचे ऋषी आहेत म्हणतात. इकडे ध्वनी ऐकल्याबरोबर त्यांची समाधी लागते. इथले पक्षी कसे आहेत? प्रायो बतांग बतांबो भेगा मुनयो मनेस्मिन कृष्ण यक्षितं तदुदितं कल वेणु गीतं. इथले पोपट मोर कोकिळा हे कसे आहेत? बासरी ऐकल्याबरोबर समाधी लागते त्यांची. हे पूर्वजन्माचे नक्की ऋषी आहेत म्हणून त्यांची समाधी लागते. ह्याच्या उलट समाज लावणार ऋषी मुनी भगवान शंकर समाज लावणार आहे, ते मात्र डोळे उडून बसलेले आहेत, कान उडून बसलेले आहेत. कारण कृष्णाची बासरी पुन्हा ऐकायला मिळणार नाही. आता कान बंद करून बसायचं नाहीये, कृष्णाची लीला बघायची आहे। कृष्ण काय काय लीला करतील, त्यांच्या मागोमाग हिंडू हिंडून सगळ्या लीला बघतायत आणि कानाने बासरी श्रवण करतात। चलाला अचल करणार आणि अचलाला चल करणार, स्थिराला अस्थिर करणार आणि अस्थिर वस्तूला चल करणार, सगळ्या संसाराला विसरून टाकणार आणि आत्मवृत्तामध्ये ब्रह्मवृत्तामध्ये वृत्तीलीन करणार, अशा प्रकारचा तो बासरीचा ध्वनी होता। फार इकडे अशा प्रकारचं मोठं वेणुगीत आलेलं आहे। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुढे त्या गोपीनं वाटलं कृष्णाशी अंगसंग घडला पाहिजे, अंगसंग घडण्याकरता दुर्गा मातेची पार्वतीची पूजा केली पाहिजे, त्याशिवाय कसं मिळेल आपल्याला अंगसंग? कर्मकांडाशिवाय पुढे उपासना घडत नाही। म्हणून भल्या पहाटे थंडीच्या दिवसामध्ये हेमंत ऋतूमध्ये उठायचं आहे आणि यमुनेची तीरावर जायचं, 3 वाजता उठून ब्राह्ममूर्त उठून जायचं, त्या ठिकाणी सिकतामयी पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करायची आहे आणि तिची प्रार्थना करायची आहे। सर्व मंगल मांगल्य मी सगळ्यांचं मंगल करणारे हे देवी असतो। नंद गोप सुतन देवी पतिन दे कृते महा कात्यायनी महामाये महायोगी निधीश्वरी, हे कात्यायनी हे महामाये हे पार्वती माते, तू सगळ्या जगाच्या अधिष्ठात वेगळे आहेस, सगळ्यांच्या मनाचं जे काय चाललं असेल हे सगळं तुला कळते। भाई तू नंदाचा गोप अस मुलगा असणारा भगवान कृष्ण परमात्मा, आम्हाला अंगसंग घडावा अशी आमची इच्छा आहे, तेवढी आमची इच्छा पूर्ण कर पतिन देवी, तोच आम्हाला पती पाहिजे। म्हणून रोज त्या मूर्तीची प्रार्थना करायची आणि मूर्ती विसर्जित करून पुन्हा घरी यायचं। भगवान म्हणताय ज्यांचं व्रत चाललेलं आहे पण व्रताच्या तुटी ज्या आहेत त्या कर्मकांडात तुटी राहून चालत नाही, कर्मकांड यथासांग व्हावं लागतो। आणि एक दिवस भगवान उठलेले, आपण पहाटे उठलेले आहे, ते गोपस्त्री स्नाना गेल्यावर सगळे वस्त्र घेतलेले आहेत आणि झाडा जाऊन बसले। लौकिक दृष्टीने वाटतं की भगवंताने हे काय विभत्स कृत्य केलेलं आहे, पण भगवान सगळीकडेच आहेत, भगवान जलात सुद्धा आहेत, त्यांना जर त्यांचे शरीर पाहायचं असतील भगवान जलात सुद्धा आहेत, आणि जलात कशाला त्यांच्या अंतर्यामी सुद्धा भगवानच आहेत। मनुष्याला वासना असतात, एक अज्ञान वासना आहे, आत्म्यावरती अज्ञानाचं आवरण आहे आणि शरीरावरती ह्या वस्त्राचं आवरण आहे। मनुष्य कधी निर्वस्त्र होऊ शकत नाही, लक्षात ठेवा। निर्वस्त्र असणारे दोघंच जड आहेत, एक लहान शिशू असतात आणि शुकाचार्यासारखे महात्मे असतात, कारण त्यांच्या कुठल्या वासना नसतात, निर्वासन असतात। त्यांना वाटतंय ह्या गोपीला निर्वासन बोध केला पाहिजे, निर्वासन बोधाशिवाय पुढे अंगसंग घडणं आणि पुढे रासक्रीडा करायची आहे। माझ्याशाकडे येताना निर्वासन चित्त झालं पाहिजे, त्यांचं चित्त निर्वासन आहे, त्यांनाच मी जवळ घेऊ शकतो। सवासन माणसाला भगवान जवळ घेत नाही, त्यांचं चित्त निर्वासन केलं पाहिजे आणि देहाची वासना वस्त्रामध्ये असते, म्हणून भगवंताने ते सगळे वस्त्र घेऊन बसलेले बघ। त्या गोपीनं कळलं की भगवंताने वस्त्र घेतलेले आहे, भगवंतारे असं काय करतो म्हणले आमची वस्त्र आम्हाला दे। भगवान म्हणताय तुमचे वस्त्र देतो पण तुम्ही कशा आहात म्हणले, तुम्ही दिगंबर अवस्थे यमुने स्नान करता, हा वरुणाचा मोठा अपमान आहे म्हणले, त्या नदीचा अपमान आहे, जलजोतीचा अपमान आहे। तेव्हा त्यांची पहिल्यांदा क्षमा मागा म्हटले, ते सांगण्याकरता मी आलो होते, त्या कात्याने क्षमा मागा बघ याची त्रुटी आलेली आहे एवढी क्षमा कर। त्याप्रमाणे त्यांची कृष्णावर श्रद्धा होती, भाव होता, भक्ती होती, म्हणून त्या भगवान त्यांच्या तशाकडे क्रीडा करत होत्या, तरी क्षमा मागितलेली आहे। आता म्हणले तुमचे वस्त्र घेऊन जा, पण आता जे वस्त्र होती हे भगवंताच्या हस्तस्पर्शाने पुनित झालेली वस्त्र होती, हे निर्वासन वस्त्र होती, आणि ती वस्त्र घेतल्यामुळे त्या सगळ्या गोपींची मनं हे सुद्धा निर्वासन अवस्थे गेलेले आहे, कुठलीही चित्तात वासना नाही आहे। जी काय वासना आहे ती फक्त कृष्ण भगवंताची वासना आहे। म्हणून शुकाचार्य महामुनी म्हणतात नमय्या वेष्टतया काम काम आहे कल्पते भर्जिता क्वचिताधाना प्रायोगी जाय नेश्यते, माझ्या ठिकाणी ठेवली वासना ही वासना म्हणताच येत नाही आहे, कारण मी निर्वासन असल्यामुळे माझ्या ठिकाणी कोणत्याही दृष्टीने जरी आला तर तो मनुष्य निर्वासनच होणार आहे। अग्नीमध्ये लाकूड टाकलं काय आणि अग्निवर अग्निहून लाकडं पडलं काय, क्रिया एकच होणार आहे, लाकूड हे अग्निरूप होणार आहे। त्याप्रमाणे त्यांच्या ज्या काही वासना होत्या त्या भगवत रूप होत्या, म्हणून त्या पूज्य आहेत। शुकाचार्यासारखे महामनू सुद्धा त्यांना वंदन करता, इतकी त्यांची योग्यता आहे, कारण चित्त निर्वासन झालेलं आहे। असो भगवंताने ही क्रीडा करून कात्यायनी व्रत परिपूर्ण करून त्यांचे वस्त्र त्यांना पुढे दिले। पुढे एकदा असा प्रसंग घडला, सगळे गोपाळ म्हणतात कान्या अरे दुपारची वेळ झाली बाबा, भूक लागली आहे, काहीतरी खायला पाहिजे। काना म्हणतात चला जाऊ, म्हणते जवळ विपरांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी यज्ञ चाललेला आहे, आपण जाऊ त्या ठिकाणी। आणि सगळ्यांना सांगितलं जा म्हणले विपरांच्या आश्रमात जा, यज्ञ चाललेला आहे, थोडं प्रसाद द्या म्हणावं। त्यामुळे सगळे ते गेलेले आहेत। आणि ब्राह्मणांच्याकडे त्यांनी यज्ञ प्रसाद मागितला. त्याचे म्हटले आम्ही प्रसाद देणार नाही, म्हणले जा अजून पूर्णावती व्हायची आहे, जा म्हणलं देणार नाही. आणि तुला गोपाळ कशा प्रसाद पाहिजे, जा म्हणले. तू सगळे बिचारे परत आले का नाही, आता काय करायचं म्हणलं, ते ब्राह्मण देत नाही म्हणले, असं करा म्हणले, आता मागच्या दारांना म्हणले, कधी निराश व्हायचं नाही म्हणले, प्रयत्न करी सोडायचं नाही, मागच्या दारांना जा. त्याप्रमाणे का सगळी मुलं मागच्या दाराने गेली आणि ते विप्रस्त्रियांना सांगितलं, म्हणे कृष्ण भगवान आलेले आहेत, झाडाखाली बसलेले आहेत, बलराम दादा आहेत, आम्ही सगळेजण भुकेलेले आहोत आणि आम्हाला अन्न द्या. कृष्ण आला हे कळल्याबरोबर त्यांनी भराभरा मोठ्या मोठ्या दुरड्या घेतल्या, जे काही अन्न घरात नैवेद्याला केलं होतं हे सगळं भरलं त्यांनी, पूर्ण ज्या पोळ्या होत्या, सांडगे, पापड, जे काही केलं होतं हे सगळं ते परिपूर्ण भरलेलं आहे. वास म्हणले आज कान्हा आलेला आहे, आयुष्याचं भाग्य वापरलं उडू आज उगवलं म्हटले, यज्ञाचे परिसर होते या ठिकाणी झालेलं आहे आणि कान्हा आला म्हटल्याबरोबर सगळ्यांनी भराभर दुरड्यात अन्न भरलेलं आहे आणि भराभरा मागच्या दाराने घेऊन चालले पळत पळत. तिकडे बातमी पसरली, सासवांच्या त्या नवऱ्यांना पण बातमी कळली की अरे आपल्या बाया म्हणे त्या गोपाळी मागे लागले, गव्याची मागे लागले आणि अन्न घेऊन चालले तिकडे. त्यावर सासवा धावत धावत आल्या. आता काही म्हटलं, सुना तरुण असणार, सासवा म्हातारे असणार, त्या कशा त्याला सापडतील, ते पुढे पुढे पळत पळत चालले आणि ह्या बिचारे दमल्या आणि खाली बसले तिथून. त्याच्यामध्ये एक नवयुवती होती, नुकतंच लग्न झालं होतं आणि ती पण म्हणते आता सख्यानं थांबा म्हटले, मी पण आले म्हणून भरभर दुरडी बिरडी भरली, तेवढ्या ती सासू त्या ठिकाणी आली. कुठं झालीस म्हणले, जायचं नाही म्हटलं तुझ्याकडे. त्या म्हणते अहो म्हणे कृष्ण दर्शन होणार नाही आयुष्यामध्ये, एकदा केव्हा ते कृष्ण आलेलं आहे, आपल्याला खायला मागतोय. सासू मला आज जाऊ दे म्हटलं, आज मला अडवू नका तुम्ही, मी तुमच्या आयुष्यभर सेवा करीन, बाकी मला काही नको, पण मला आज तुम्ही अडवू नका, आज मला जाऊ दे, आज भगवान दरवाजे आलेले आहेत, हे अन्न मला त्याला द्यायचं. नाही म्हणले अजिबात जायचं नाही. तेवढ्या तिचे पतिदेव पण त्या ठिकाणी आलेले आहेत. कुठं चालीस म्हणले, आमच्या आज्ञा नाही घेताना अजिबात जायचं नाही. ती म्हणले अहो पतिदेव मला जाऊ दे म्हणले, आजचा दिवस जाऊ दे, कृष्ण भगवान पुन्हा पुन्हा येणार नाही आहे, एकदा आलेले आहेत, फक्त एवढं अन्न देऊन परत मी येते म्हणले आणि आयुष्यभर काही मागणार नाही मी तुमच्याकडं, फक्त मला सेवा करून राहीन मी, पण मला आज जाऊ दे एवढंच मागणं मागतो मी, काही केलं सोडायला नाही नाही. आणि तिला आज ढकललेलं आहे आणि दारला कडी घालून कुलूप घालून टाकली. तिचा बिचारा जीव तळमळला. ती पतिदेवाला म्हणते अहो मला जाऊ दे. पती म्हणतो का म्हणे, तुझ्या वडिलांनी मला दान कन्यादान करून मला दिलेलं आहे, मी तुझं पाणी ग्रहण केलेलं आहे, माझा अधिकार आहे तुझ्यावरती, त्या कवळ्याचं नाही म्हटले, माझा अधिकार आहे, तू अजिबात जायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर तिचा नाईलाज झाला. आणि ते काय म्हणते पतीला, हो म्हणले खरं म्हटले, माझ्या वडिलांनी माझ्या देहाचं दान तुम्हाला दिलं ही गोष्ट खरी आहे म्हटले, आत्म्याचं दान कुणी देऊ शकत नाही आणि आत्म्याचं दान कुणी घेऊ पण शकत नाही, आत्मा स्वरमुक्त स्वतंत्र आहे, माझा देह हा तुम्हाला दिला हे खरी गोष्ट म्हणले, हा तुमचा देह तुमच्या जवळ राहू दे. असं म्हणून कृष्ण कृष्ण कृष्ण म्हणायला लागली. हृदय विजयी हो, हृदयामध्ये कृष्ण भगवंताचं ध्यान केलेलं आहे आणि इतकी तीव्रता वाढली की तिचा अंगुष्ट मात्र देह त्यातून बाहेर पडलेला आहे. ते सगळ्या विप्रस्त्रिया म्हणतात काय ग म्हणली, ती एक नवीन सून होती बाई, ती अडकून पडली बघ, खूप आडावडा करत होती पण बिचारी सासून धरलं तिला, नवऱ्यात पण धरलंय, कुटुंब घातलेलं आहे, चला म्हटलं आपण पळू म्हटले, त्याचं आपल्या पण जाई पडणार नाही, कृष्णदर्शन पुन्हा घडणार नाही, पण ते विप्रस धावत निघाले आणि ही मात्र तिला अडकून ठेवलं होतं, ती सगळ्यांची पुढे गेली, पुढे जाऊन कृष्ण भगवान त्याच्या मांडीवर बसलेली आहे आणि आपल्या हाताने भगवान त्याला ती खायला घालती आहे. हे सगळं दृष्टी त्यांनी बघितलं वाप्रस्तऱ्याने. त्याबरोबर तू स्त्रिया म्हणतो काय लपाड्या म्हणली, कुठलं पत्र उडी मारून पाहिली काय म्हणले, खिडकीतनं पत्र कोवरं मोडून पाहिले बघा म्हणे, आणि काय चपळे म्हणले, आपल्यापेक्षा पुढे आली म्हणले, हरणी प्रमुख उड्या मारत पुढे आली म्हणून सगळे आश्चर्य वाटते, काय भाग्य म्हणले, भगवंताने मांडीपासून घेतलेलं आहे आणि आपल्या हाताने खाली घालते, केवढं भाग्य म्हणले, केवढं पुण्य तिचं, असं म्हणत म्हणत त्या सगळ्या स्त्रिया तिथे आले. त्या आल्याबरोबर भगवंताला सगळा नैवेद्य समर्पण केलेलं आहे. भगवान म्हणतात तुमचा नैवेद्य आम्हाला मिळाला, आता तुम्ही घरी परत जा. त्यावर त्यावेळी त्या म्हणतात गृह्णंती नो न पितर पतय हा पितर उत्सुतावा न भ्रातृबंध सुरुदः कुत एव चांदे. महाराज आमचे पतिदेव घरात घेणार नाही, आमचे सासवा घरात घेणार नाही आहेत, मग बाकी नाते कोण काका मावशी ते कशा घरात घेतील म्हणले, तेव्हा आता आम्ही सगळ्या घरावर तुळशीपत्र ठेवून आलेलो, सगळ्या सांसारिक वासना सोडून आम्ही तुमच्याकडे आलेलो. भगवंताकडे जायचं सगळ्या सांसारिक वासना सोडाव्या लागतात, ज्यांनी सांसारिक वासना सोडलेल्या आहेत त्यांना भगवान जवळ घेतात, तरी संसार सोडलेले नाही आहे, संसारावरची वासना फक्त सोडली. भगवान म्हणतात नाही नाही तुम्ही गेलंच पाहिजे म्हणले, तुम्ही गेल्याशिवाय तिथं कर्मकांड होणार नाही, पूर्णावती होणार नाही, पुरावृत्ती करला, यज्ञ करला, पत्नी पाहिजे, पत्नीशिवाय यज्ञ पाहिजे अधिकार नाही आहे, तेव्हा कर्मकांड खोळंबून बसेल. कर्मकांडाची काळजी भगवंताला जा बघा. ते म्हणतात जा तुम्ही तिकडं. हा आम्हाला घरात कोण गेल म्हणले, काही काळजी करू नका म्हणलंय. ज्यांना मी माझं म्हटलेलं आहे, देवा आपली अनुमोदन ते ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरून हे सगळे अनुमोदन देतील. तेव्हा ह्या मानवांची काय कथा आहे, तुम्ही घरी जा म्हटले, तुमचा अन्नामाल मिळालेला आहे, आम्ही संतुष्ट आलो आणि तुम्ही घरी जा. हे सगळं ऐकल्यावरती भगवंत डोक्यावर पायावर डोकं ठेवलेलं आहे, त्याचे पादपद्म धुतलेले आहेत, तीर्थ घेतलेले आहेत आणि भगवंताची आज्ञा म्हणून नाईलाज म्हणून सर्व परिस्थिती या परत घरी आलेले. आणि आता उलटं दृष्ट होतं, भगवंतांनी त्यांना आपलं म्हटलं होतं, सगळ्या सासवा आलेल्या आहेत, हो माझी स्तून म्हणजे कशी आहे, साक्षात गृहलक्ष्मी आहे म्हणले, हे अन्नपूर्ण आहे, बघा तर म्हटले कसं खा अन्न करते ते. सगळे विप्रय आलेले आहेत, त्याने पश्चाताप झालेला आहे आणि ते काय म्हणतात, हो आमची वेद विद्या फुकट गेली म्हणजे आम्ही सगळे अहंकाराने मेरो म्हणले. धिक धिक म्हणतात, त्रिवृत विद्या म्हणजे कर्मकांड सगळी विद्या आमची फुकट गेलेली आहे. पण आम्ही कशामुळे उद्धार झाला आमच्या कुळाचा, व्यासान्न स्त्रादुषी स्त्रिया. पण आमच्या स्त्रिया मात्र मोठ्या भक्तिमती आहेत की ज्यांच्यामुळे आमच्या सगळ्या पितरांचा उद्धार झालेला आहे. अद्यन पितरस तृप्ता हा अद्यन पावितम कुलम. आज खरोखर आमचे पितर तृप्त आलेले आहेत, आज आमचे कुळ पवित्र झाले आहेत. अद्य सृष्ट कर्तुरयम हा यज्ञ सुफल झालेला आहे, कारण शेवटी यज्ञाचा भक्त भगवान कृष्ण परमात्मा, साक्षात त्यांनी आज अन्न ग्रहण केलेलं आहे, तेव्हा आमचं घर सगळं पवित्र झालेलं आहे. आम्ही जरी अधपतित झालो असलो, आमची बुद्धी जर नसली, तरी आमच्या स्त्रिया अशा असल्यामुळे आमचं घर आता उद्धार जाणार आहे. काही काळजी करायचं कारण नाही आहे, म्हणून जो तो आपल्या स्त्रियांचं कौतुक करतोय आणि आपल्या घरात घेऊन चालले. अशा प्रकारच्या भगवंताच्या एक एक लीला चाललेली आहे. भगवंताची लीला किती ऐकाव्या तेवढ्या थोड्या आहेत, ह्या सगळ्या सार एकच आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव भक्त आहेत, म्हणून चित्त शुद्ध करून आपल्या भावाने भगवंताला शरण केलं पाहिजे. कृष्ण भगवंत सगळ्यांना आश्रय येतात. हे यथा माम प्रपद्यंते तामस्तते होयामि, तुम्ही कोणत्याही दृष्टीने माझ्याकडे आल त्या दृष्टीने मी तुमच्याकडे येईन असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि ते वचन सत्य करण्याकरता म्हणूनच ह्या सगळ्या रासक्रीडा वगैरे चाललेले आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। प्रत्येक श्लोक घेणं अवघड आहे आणि तेवढा वेळ आपल्याजवळ नाही, पण मनाच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे एवढी कल्पना आली म्हणजे आपण घरी ते वाचू शकतो। श्लोकाची भाषा सोपी आहे परंतु आतला अर्थ जो आहे तो खूप खोल आहे, तो साधनेच्या अंगाने समजून घेतला पाहिजे। त्यामुळे प्रत्येक हे ग्रंथ अभ्यासायला गुरुकृपा पाहिजे आणि साधना पाहिजे, दोन गोष्टी असल्याशिवाय याचा अर्थ कळत नाही। पण थोडी थोडी कल्पना यावी म्हणून आपण पाहतो आहोत। 100वा श्लोक बघूया। एकूण ह्या 50 श्लोकामध्ये जो आज विचार घेतो आहे त्याच्यात कोणकोणते विचार आले असं जर बघितलं तर त्याचा थोडं पहिल्यांदा 1-5 मिनिटात आढावा घेऊ आपण। विवेकावर समर्थांचा विशेष भर आहे। विवेकाने काय होतं तर ते म्हणतात क्रिया पालटते, मन आवरायला पाहिजे त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे। अहमभाव म्हणजे मी कुणीतरी आहे, मी देह आहे, हा अहमभाव जर संपायला हवा असेल तर त्याच्यासाठी विवेकाची गरज आहे। आणि सस्वरूपी भरावे, स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे, म्हणजे देहबुद्धी गेली पाहिजे आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे, त्यासाठी विवेक आवश्यक आहे। आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहणं, आत्मबोध होणं ह्याचाच अर्थ जीवानी शिवाशी तदाकार होऊन राहणं, एकरूप होऊन राहणं, या सगळ्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे। आणि सगळे हे जे ग्रंथ सांगितलेले आहेत ते कशासाठी असं विचाराल तर संसारिक फायद्यासाठी नाही, ऐहिक लाभासाठी नाही, तर आपलं हित म्हणजे अंतिम कल्याण कशात आहे ते सांगण्यासाठी हे ग्रंथ आहेत। आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी सत्याचा शोध घेणं, सत जो परमात्मा आहे त्याचा, आणि त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलंय जे दिसत नाही त्याची शोधून पाहे। दिसत आहे ते पाहतातच आहेत मंडळी, इकडं तिकडं फिरतात सगळीकडे, तसं नाही। ते म्हणतात जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्या आत्म्याला शोधून पाहायला पाहिजे। आणखी काय करायला पाहिजे, हित साधायचं असेल तर जे पाखंड आहे ते टाकून द्यायला पाहिजे। पाखंड म्हणजे नास्तिकता, देवच मानत नाही, आहे कुठं देव, दिसतोय कुठं, जे दिसत नाही ते नाही असं म्हणणारी मंडळी असतात। आणि त्याच्या उलट हे सांगतात जे दिसत नाही ते शोधून घ्यायला पाहिजे। मग हे करण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्यावर समर्थांचा बोलणं आहे।

कुणी वेडवाकडं बोललं, त्याची निंदा केली, त्यानं त्रास दिला, तर देवाला चालत नाही. तो त्या भक्तांसाठी धावून येतो जिथं असेल तो. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी ध्रुव, प्रल्हाद, गजेंद्र, अजामेळ, वामन, अहिल्या, द्रौपदी ह्यासारखी त्यांनी उदाहरण दिली आहेत 5-6 श्लोकामध्ये. आणि ह्या या वेळेला भगवंत कसे धावून आले आणि त्याचा उद्धार केला हे सांगितलं आहे. कारण त्या सर्व भक्त मंडळीने भगवंताशिवाय काही मागितलंच नाही. त्यांनी म्हटलं नाही संकटातून मला दूर काढ म्हणून, त्यांनी फक्त भगवंताला धरून ठेवलं. त्यांच्यावर आलेलं संकट आहे हे देवानी जाणून धाव घेतलेली आहे. जसं लहान मूल खेळत असलं त्याला कळत नाही विस्तव आहे का वेळी आहे सूर्य आहे काय, आईचं लक्ष असतं आणि असावं. तिचं लक्ष असतं, ते खेळताय खरं मूल, पण लक्ष एक तिचं डोळा तिथं आहे की कुठं जात आहे, बाहेर तर जात नाही, रस्त्यावर तर जात नाही. तसं भक्ताकडे भगवंत लक्ष ठेवून असतात. म्हणून ते देव भक्ताचा किंवा दासाभिमानी असाही शब्द तिने वापरला आहे, त्याचा अभिमानी असतो. त्याला कुणी बोललं काही केलं त्यांना चालत नाही. आणि आता हा बोध होण्यासाठी काय करावं असं म्हणताना आणखीन एक विचार समर्थांनी बोलून दाखवलंय. सदा संगती सज्जनांची धारावी. सज्जनाच्या संगतीत हा बोध होत असतो. सज्जन जर नसतील तर बोध होत नाही. आणि सज्जन कोणाला म्हणायचं? सत्जन, ज्यांना सतचा बोध झालेला आहे, जे अखंड सतमध्ये रंगलेले आहेत. सर्व ठिकाणी असत जाऊन सत्स्वरूपच ज्यांना दिसतं आहे ह्याचा अर्थ डोळ्यांनी दिसत आहे नव्हे, लक्षात येत आहे. अरे तोच तो आहे, वही तो आहे. अवमा सुष्ट आहे, दुष्ट आहे, बरोबर आहे, पण आत तेच सत्स्वरूप आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत, चांगल्या व्यक्तीपासून चांडाळापर्यंत कुणीही जरी असला तरी त्याच्यामध्ये ते आत्मरूपच आहे. हा बोध सज्जनांच्या संगतीत होतो. संत संगतीला, सज्जनांच्या संगतीला फार महत्त्व आहे. लाटू महाराज का झाले लाटू? रामकृष्णांच्या संगतीत राहायला म्हणून. कुठं शास्त्र वाचली काय नाही, श्री गणेशासुद्धा काढता येत नव्हता. पण संतांची संगती इतकी महत्त्वाची असते खऱ्या अर्थाने मिळाली तर, क्षणाक्षणाला ते आपल्याला सावध करत असतात, त्या बोधापर्यंत नेत असतात. म्हणून सज्जनांच्या संगतीत देखील आपली क्रिया पालटते. जे कर्म करत असतो त्याच्यामध्ये पालट होतो. दुर्जन आला त्यांच्या संगतीत तर त्याची देखील मती पालटते, हा त्याचा उपयोग होतो. आणि समाधान ते सज्जनाचे नियोगे. आपल्याला जर समाधान हवं असेल तर सज्जनांच्या संगतीत समाधान. तर ते काय म्हणतात, समाधान बाहेर शोधायला जाऊ नको, आत समाधान आहे. समाधानाचं ठिकाण आत आहे, ते शोध. बाहेरची परिस्थिती कशीही असो तुला लक्ष देण्याचं कारण नाही. जसं आपलं पोट भरलेलं असलं, बाहेर अनेक पदार्थ जरी ठेवले समोर आवडीचे असले, तरी आपण काय म्हणतो, नको काय माझं पोट भरलेलं आहे. आता पोट भरल्यानंतर खाणारी मंडळी वेगळी आहेत ती, पण सामान्यतः तृप्त झालेलो आहे. तसंच ज्याला आत बोध झाला तो समाधानात असतो. त्याला आणखी काही मिळवायचं आहे अशी हाव, वखवक, वासना असं काही असत नाही, शांत तृप्त असतो. आणखी एक ह्याच्यात त्यांनी विचार सांगितला, तुटे वाद संवाद तो हितकारी. वितंड वाद नको आहे. आणि बुद्धीच्या पातळीवर आपण असलो म्हणजे वादविवाद घालत असतात. संतांच्या बरोबर सुद्धा वादविवाद घालणारी मंडळी आहेत. म्हणून स्वरूपानंद हळूच सांगायचे, स्वामीजीनं म्हणाले होते, आपण पंडितांच्या नादी लागू नये. आपल्याला साधना करायची ना, ते काहीतरी बोट ठेवून त्या ह्या ग्रंथात हे आहे, त्या ग्रंथात ते आहे असं सांगत राहतात. या शास्त्रात ते सांगितलंय, त्या शास्त्रात ते सांगितलंय. स्वामीजींच्याकडे देखील असे एक पंडित यायचे, आम्ही बघत असायचे त्या ठिकाणी. स्वामीजींना काहीतरी विचारायचं, मग ते सांगायचं ह्याचा ह्या ग्रंथात हे आहे ते आहे, संस्कृत ते उच्चार करून अमकं करून. स्वामीजी अगदी लहान मुलासारखा चेहरा करून ऐकत बसायचे काय सांगतायत. आम्हाला हसू यायचं की हे ह्यांना शिकवतायत का म्हणून. त्यांना ते मोठ्या मोठ्या आवेशाने सांगत राहायचं, ते असं आहे, ते तसं आहे. आणि हे अगदी अज्ञानाचा चेहरा करून बसायचं. एकदा प्रसंग म्हणून सांगते, असं ऐकत असताना मला तिथं आणि एक होतं, आम्हाला पटकन हसायला आलं. त्यावर ते पंडित आणखीन रागावले, हे हसतात आम्हाला म्हणाले.

0: स्वामी म्हणले, नाही हो लहान आहेत कळत नाही त्यांना काय. मी पुन्हा गप्प झालो तेव्हा, मग अगदी पुन्हा अगदी निरागस चेहरा करून स्वामी त्यांचं सगळं ऐकत होते. आणि आमच्या लक्षात येतो, स्वामीजींनी जे आम्हाला सांगितलं होतं ते आणि हे जे सांगतायत ते हे नुसतं पांडित्य आहे आणि ह्याच्यामध्ये अनुभवाचा भाग नाही आहे. मग ते उठून गेल्यानंतर आमचं बोलणं, स्वामी म्हणतो तुम्ही असा चेहरा करून, म्हणले ते सांगत होते ना आपल्याला काही, आपण ऐकून घ्यायचं. त्यांच्याशी वाद घालायला लागलं आपली म्हणले उगीच शक्ती फुकट वेळ फुकट, त्यांना पटणार नाही कधी, कारण पांडित्याचा अभिमान मोठा असतो. आणि इथंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. जाणताय मी, ज्ञानी आहे असं जो म्हणत असतो ना तो मूर्खच आहे. ते ज्ञानाचा इथं काही उपयोग नाही, आत्मज्ञान पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, तुटे वाद संवाद, बोलणं असं करावं तो सुसंवाद व्हावा, वादविवाद होता कामा नये. आणि म्हणून संत अनाग्रही असतात, कुठल्याही गोष्टीबद्दल आग्रह धरून सांगत बसत नाही. जी व्यक्ती जशी समोर येईल त्याच्या पातळीवर जाऊन तो काय सांगायला, हो बरोबर आहे तुमचंच म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर आपलं म्हणणं न मानता किंवा आग्रह न धरता जिज्ञासा म्हणून विचारावं, जरूर सांगतात पण ते सांगतायत ते बरोबर आहे असा विश्वास ठेवून आपण समजून घ्यावं. किंवा मला हे कळत नाही तुम्ही समजून सांगा असं सांगितलं तर ते समजवून सांगतात, पण त्या ठिकाणी आग्रही भूमिका धरू नये. पुष्कळ वेळा त्यांनी सांगितलेलं आपल्याला लगेच कळत नाही, हळूहळू साधनेने लक्षात यायला लागते की खरं आहे बरोबर आहे. त्यावेळेस ते जे म्हणत होते ते आत्ता माझ्या अनुभवाचं येत आहे, माझं अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून विवेकानंद सगळं सांगितल्यानंतर लाटू महाराज म्हणले, मला तुझं बाकीचं काही समजत नाही पण तू जे सांगतोयस ना ते सगळं माझा अनुभवच आहे. म्हणून ते लाटू महाराज झाले. म्हणून परमार्थामध्ये विद्वत्तेपेक्षा अनुभवाला मदत आहे. म्हणून त्या म्हणतात ती असा संवाद व्हायला पाहिजे. बरं, आपली सगळी कर्म कशी व्हायला पाहिजेत, सज्जनांना संतोष होईल अशी कर्म पाहिजेत. राखावी बहुतांची अंतरे, म्हणजे कुणाची तरी अंतर राखायला जायचं नाही. सज्जना निववावे, सज्जनांना जे मान्य असेल असंच आपलं वागणं बोलणं चालणं अशा पद्धतीचं असायला पाहिजे. त्यानंतर सर्वाभूती दया, दया मानवाला. आपण ही दया असं म्हणतो, हे दोन चार लोकांपुरतीच काय वाटत जाता जाता कुठं कुणी दिसलंय, आता पाच पैशाचं नाणं नाही, चारा ठाण्याचं असेल, रुपयाचं आणेल, दया केली असं वाटत असतं आपल्याला. ते देखील जरा फाटकं तुटकं नाणं असलं तर देवाच्या पेटीत टाकलेलं चालतं, त्यात तो काही बघत नाही, तिथं जिरवून टाकायचं. लोकांत दिसलं पाहिजे पेटीत पडलं आहे काहीतरी म्हणून, असं नाही सांगितलं त्याने. दया सर्वभूती, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असली पाहिजे, त्याच्यामध्ये भेदभाव नाही होता का. आणि पुन्हा मी त्याच्यावर दया करतो आहे असं वाटतं का माने, मी त्याच्यावर दया केली असं म्हटलं आपल्याकडे अहंकार आला, मी अमक्याला असं दिलं. विचार करावा, मी कोण देणार, त्यांनी दिलं आपल्याला, आपण फक्त ह्या हाताने घेतलं ह्या हाताने दिलं, त्या देण्यातला आनंद फक्त घ्यायचा. आपण काय देणार आहोत, आपली काय ताकद आहे, एक मातीचं ढेकूळ तरी बनवता येतं का आपल्याला, काय बनवता येतं, काय करता येतं, कोण आपण. मग त्या देण्यामध्ये देखील अहंकार नसावा. नंतर एक चार पाच श्लोकामध्ये संतांची लक्षणं सांगितली, ती आपण घेऊया जरा. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। समर्थ नैवेद्याचं ग्रहण न करता उठले आणि पितांबर सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला। आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आलं आणि त्यांची त्यांनाच शरम वाटली। केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळालेली होती आणि एकाएक कश्चित पितांबराविषयी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा याची खंत त्यांना वाटू लागली। गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणांवर त्यांनी दुःखावेगाने लोळण घेतली। ते हमसाहमशी रडू लागले, म्हणू लागले, स्वामी मला क्षमा करा। स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, अरे तुला वाटलं की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा हा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमावशील। आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी, कोणाला तरी चटकन देऊन टाकू। तुझी चिंता मी दूर केली आहे, जा माघारी वळ, चौरंगावर तुझं नशीब वाट पाहत उभे आहे। आणि स्वामी वायू वेगाने निघून गेले। गणपतराव माघारी वळले, घरी आले। चौरंगावर पितांबर नव्हता तर पिवळा धमक नाग त्यांची वाट पाहत फणा काढून डोलत होता। स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले। वाटेत त्यांना त्यांचा एक परमभक्त भेटला। त्यांचं नाव होतं तात्या वैद्य। स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद झाला। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी आपली पावलं आमच्या घराकडे वळतील का। स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले। तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली, नैवेद्याचं ताट त्यांच्या समोर ठेवलं। स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला। तात्या वैद्यांना खूप आनंद झाला। वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती। ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते त्या गणपतराव जोशींची चौरंगावरला पिवळा धमक नाग वाट पाहत होता। गणपतराव जोशींनी घरात प्रवेश करता क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पितांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आयुष्यात आनंद हवा असतो, वैभव हवं असतं, त्यासाठी देवपूजा नित्य घडत राहते। भगवंत हे सार आपल्या भक्तांना त्वरित देऊन सुद्धा टाकतो, परंतु एवढी देवाने कृपा केल्यावर सुद्धा माणसाचं मन कोतं राहतं, इतकं की प्रत्यक्ष देवालाच तो विसरून जातो। त्याची मग जबरदस्त किंमत मोजावी लागते। वासनेच्या मागे मन एकदा का धावायला लागलं की अधोगतीला सुरुवात होते आणि भगवंत कृपेने लाभलेलं वैभव आणि समाधान क्षणार्धात नष्ट होतं। म्हणून सांगतो की अखंड नामस्मरणात राहा, नामाला कधी विसरू नका।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8, याचं पुनःप्रसारण रात्री 8.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 6 जुलै. आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा. वेळ प्रसंग येईल तसं वागणं उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतलं असताना अवांतर गोष्टीचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढं झेपेल तेवढंच करावं, अभ्यास करावा, पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं. आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावं. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेने सर्व चालतं असं लक्षात ठेवावं. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं त्या स्थितीत समाधान मानावं. अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शनं घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने सत्समागम करणं हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरं, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसतं पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. तपश्चर्येचं सर्वात शेवटचं फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही, त्यालाच शरणागती म्हणतात. आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असं छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होतं. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा. परपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचं नाम घ्या असं मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: सांगितलं.

0: हाटकच लुगडा तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये सांगतात, चौथ्या क्रमांकाचा श्लोक आहे, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञा

अहम भोजनम, म्हणजे मी भोजन नाही। नैव भोज्यम, म्हणजे जेवण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा मी नाही। न भोक्ता, म्हणजे मी जेवणारा सुद्धा नाही। आता गंमत अशी की सगळ्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घ्यायला निघाले आणि यमुना दोन्ही थड्या भरून आलेली आहे। आता पलीकडे जायचं कसं? आता सोबत दुर्वास ऋषी होते, ते म्हणे काय झालं? ते म्हणे यमुना भरलेली आहे आणि भगवंताचं दर्शन कसं घ्यायचं? आता यमुना भरलेली आहे दोन्ही थड्यांनी। ते म्हणे काय नाही म्हणे, मी जर उपाशी असेल तर यमुना माता मला वाट देईन म्हणे। ती म्हणे आता ऋषीवर्यांनी सगळे आणलेलं खाल्लं इतकं मोठं आणि उपाशी कस काय? तर ते पटकन यमुना मातेनं वाट दिली ना। आता ते तिकडे गेले, दर्शन घेतले। आता ते म्हणले ठीक आहे, आता हे इकून तर वाट मिळाली पण आता इकून कसं करायचं? ते म्हणे काय झालं? ते म्हणे आता ती महर्षी होते म्हणून ठीक आहे, पण आता इकडून वाट पाहिजे ना आम्हाला जायला, दर्शन वगैरे सगळं झालं। आता ते देव म्हणले काय हरकत नाही। ते म्हणले 16108 पत्नी भोगून जर मी ब्रह्मचारी असाल तर यमुना तुम्हाला वाट दिली। तर ती ताबडतोब तिनं वाट दिली। म्हणजे हे कसं काय? सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रकृती आणि पुरुष ह्याच्यामध्ये प्रकृती भिन्न आहे आणि पुरुष भिन्न आहे। प्रकृतीला पुरुषाशिवाय सत्ता नाही आणि प्रकृतीच्या करण्यामध्ये पुरुषाचं न करणं आहे आणि प्रकृतीच्या न करण्यामध्ये सुद्धा पुरुषाचं न करणंच आहे। कारण तो काही करत नाही आणि त्याच्याशिवाय काही होत नाही। म्हणून हे मदची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा। असं ज्यानं जाणलं तो मात्र सुटला। मग झोपेमध्ये आपण पाहतो, झोपे गाढ झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि ऐन 12 वाजताचा वेळ आहे, उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत आणि संन्यासी साधू महाराज त्या झाडाच्या खाली आराम करू लागले आणि तिथे एक बारव होती बाजूला। ते म्हणले थोड्या वेळा विश्रांती करून पुढं जाऊ। त्याला स्वप्न पडलं, त्याचं लग्न झालं, त्याला लेकरं झाले। आता ती लेकरं व्हायला लागले तर ती मधामधी आता काय जागा वाढायला लागली ना ती। ते म्हणे तिकडं सरका ना लेकरू चेंग राहिले, तिकडं सरका ना लेकरू चेंग राहिले, असं सरकता सरकता सरकता महाराज विहिरीत पडले। तर चार चौघांनी वाचवलं, महाराज कसं काय पडले? तर विचारलं त्याला, तर ते म्हणजे तुम्ही कसं काय पडले? तीच म्हणली लेकरू चेंग राहिला सरका पलीकडं। आता ती म्हणली महाराज तुम्ही संन्यासी येत आणि कुठे लेकरून कुठं बायकू, म्हणजे स्वप्न होतं ते। मग स्वप्नाला व्यावहारिक सत्ता आहे का? नाही, ते फक्त दिसायला आहे असायला नाही। तसं हे संपूर्ण विश्व फक्त दिसायला आहे असायला नाही आणि तुम्ही याला जाणणारे मात्र दिसायला नाही पण असायला आहे। वंध्यापुत्र दिसायला आहे का असायला आहे का म्हणायला आहे? नुसतं म्हणायला आहे। आकाशाची फुलं, सश्याच्या सश्याचे शिंग, तळहातावरचे केस, म्हणजे आता ढगातल्या वस्तू, ढगात कधी उंट दिसतो कधी हत्ती दिसतो। म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जैल लया। म्हणून माऊली सांगतात की हे ढगामध्ये जे वस्तू दिसायला लागले ते नुसते दिसायला आहेत, ते घरी आणून खेळायला नाही। तसं हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीन, हा व्यवहार लटका आहे आणि लटक्या व्यवहाराला आपण सत्य समजायला लागलो तर हाच आपला काय आहे? अज्ञानपणा आहे। आणि हे अज्ञान घालवण्यासाठी आचार्य सांगतात की भोजन ही क्रिया आहे आणि भोज्य म्हणजे हे पदार्थ आहेत जे काही पंक्वान्न आहेत ना ते, आणि भोक्ता म्हणजे भोगणारा आहे, ही त्रिपुटी आहे। जसं आपण चिंतनामध्ये घेत असतो ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, वस्तू म्हणजे जाणण्यात येणाऱ्या त्या ज्ञेय आहेत, अंतकरण वृत्ती त्या विषयाचं ज्ञान होत असतं हे ज्ञान आहे, आणि ज्ञाता ज्याला कळालं तो ज्ञाता आहे।

परत इथं काय सांगितलेलं आहे, क्रिया कर्म करता, भोग भोग्य भोगता, अशा ह्या त्रिपुट्या आहेत। परंतु याच्यामध्ये सगळं जर पाहिलं तर ज्ञेय वस्तू आपण जाणतो, जसं आपण फूल जाणलं, मग फूल आपण का, फुलाला डोळ्याद्वारे जाणणारे आपण, फुलाला डोळ्याद्वारे जाणणारे आपण, मग फूल वेगळं आहे आणि फुलाचं ज्ञान होणं, ज्ञान होणं म्हणजे काय, मन त्या विषयावर पडणं, मन त्या विषयावर पडणं। जसं ओलं होणं म्हणजे काय, ओलं होणं म्हणजे पाणी त्या वस्तूमध्ये शिरणं, पाणी ज्याच्यात शिरलं ते ओलं झालं, अग्नी ज्याच्यात शिरला ते गरम झालं, तसं मन ज्याच्यात शिरलं त्याचं ज्ञान होतं आपल्याला, ती वस्तू कळते। मग मन रूपात गेलं, रूप कळालं, वासात गेलं, वास कळाला। आता इथं जेवायला आणले मस्त वासायला म्हणजे मन गेलं का नाही, हां। आता थंडी वाजायला लागली सकाळी म्हणजे मन त्या थंडीमध्ये गेलं की थंडी कळायली। असं शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या सगळ्यामध्ये मन शिरतं आणि त्याचं ज्ञान आपल्याला त्या इंद्रियाद्वारे अंतकरणामध्ये होतं। मग अनेक विषय आहेत, अनेक रूप आहेत आणि एकच मन अनेक रूप होत असतं आणि त्या अंतकरणामध्ये अनेक विषयाला जाणणारे आपण एक आहोत आणि एक रूप आहोत। म्हणून नाथ महाराज सांगतात, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, आम्ही लटिके न बोलू वर्तमान खोटे। उडत चिमणी ही उडायला लागली आणि चरायला लागली, आणि ही चिमणी निस्त बसल्यावरच चरती ही चिमणी बसल्यावर चरती, पण ही मनरूपी वृत्तीरूपी जी चिमणी आहे ना, ती चलता चलता बी पाहते, कोण पाहायलं, कोण पा काय बोलायलं, मागून आवाज दिला ते बी ऐकू यायला, म्हणजे उडण उडणारी आहे आणि उडता उडता चरणारी आहे ही वृत्ती। उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, म्हणजे ही सूक्ष्म आहे, ही मन कसं आहे, राईपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे ना, आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे, कारण आकाशाचं ज्ञान आकाशात नाही मनात आहे। मग मन मोठं का आकाश मोठं, मन मोठं, आणि राईपेक्षा लहान आहे, म्हणजे ते सुईमध्ये बी द्वारा होती ऐक नाही आणि दाबनात बी सुतळी होते, म्हणजे मन सूक्ष्मात सूक्ष्म होतं आणि मोठ्यात मोठं होतं। म्हणून इस उजले दर्पण पर प्राणी कोई धूल न जमने पाए,

हे मन आपला आरसा आहे, त्या आरशामध्ये आपण जसं पाहिलं तसं आपल्याला आपलं ज्ञान होत असतं, पण त्या मनामध्ये भ्रांती शिरली की मी नावाचा, मी गावाचा, मी वंशाचा, मी कुळाचा, असं आपल्याला विपरीत ज्ञान होतं, आपलंच होतं। आणि त्या मनामध्ये विवेक जागृत झाला की त्याच अंतःकरणामध्ये यथार्थ एको देवाहा सर्व भूतेषु मूढा, आपण कसे आहोत, एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम, ऐकेन। म्हणून आपण कसे आहोत, एक आहोत, सत्य आहोत, ज्ञान स्वरूप आहोत, तुम्ही एक आहेत हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्हाला कळतं हेही तुम्हाला शिकवायची गरज नाही, आणि तुम्ही पूर्वीचेच आता आहात हे तुम्हाला शिकवायची गरज नाही। का शिकवावं लागतं? तुम्ही पूर्वीचेच आता आहेत हे तुम्हाला माहीत आहे, मग जे माहीत आहे ना तेच माहीत करून घेणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे। मग जे आपल्या अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, म्हणून ज्याला मार्ग कळालेला आहे ना त्यानं इतरांना सुद्धा ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित। म्हणून इथं आचार्य सांगतात ही त्रिपुटी आहे की मन ज्याच्यामध्ये शिरलं त्याचं आपल्याला ज्ञान होतं, आणि कोणाला होतं, तुम्हाला होतं। मग रसाचं ज्ञान तरी तुम्हालाच, गंधाचं ज्ञान तरी तुम्हालाच,

आणि रूपाचं ज्ञान तरी तुम्हालाच, मग इंद्रिय बदलायला लागलेत, विषय बदलायला लागलेत, पण जाणणारे तुम्ही तेच आहेत. म्हणून तुम्ही बदलत नाही, आणि बदलत नाहीत म्हणजे तुम्ही सत्य आहात. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. तुम्हाला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, काहीच नाही. बरं, तुम्ही नाही असं नाही, तुम्ही आहेत, पण तुम्ही या सगळ्या रंगाहून वेगळे आहे. म्हणून सगळ्या रंगामध्ये राहून सुद्धा आपण कसे आहोत, त्याच्याहून वेगळेच आहोत. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, म्हणजे रंगी रंगला श्रीरंग. सगळ्यामध्ये राहून आपण सगळ्याहून वेगळे आहोत. नकरी रे संग, राहे रे निश्चळ, लागोनी दी मळ ममतेचा. त्याला माऊली एक उदाहरण देतात की सूर्यप्रकाश बेंदाडावर पडला पण घाण झाला का, आणि गुलाबाच्या फुलावर पडला मग सुगंधित झाला का? का सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशच आहे, ते घाणही नाही आणि त्याचा वासही येत नाही. म्हणजे त्याने त्याचे धर्म आपल्या अंगाला चिटकू दिले का? तसं आपण या विनाशी प्रकृतीमध्ये प्रगट आहोत, तर याचे धर्म आपल्याला चिटकत नाही. असे आपण कसे आहोत? अलिप्त प्रकाश आहोत. म्हणून जे कळतं ना आपल्याला ते दृश्य आहे, आणि ज्याला कळतो तो द्रष्टा आहे, आणि जे कळणं आहे ते दर्शन आहे. मग इथं द्रश्याला जाणणारा द्रश्याहून वेगळा आहे, दृश्य द्रष्ट्याला जाणणारा दोघाहून वेगळा आहे, आणि जाणणारे म्हणून द्रक आपण आहोत. द्रक म्हणजे अधिष्ठानरूप ब्रह्म, ते आपण आहोत. आता तो कोणाला जाणत नाही त्याला कुणी जाणत नाही, तो कोणाला जाणत नाही त्याला कुणी जाणत नाही. कुणी जाणत नाही म्हणण्यापेक्षा मन इंद्रिय वाणीचा तो विषय नाही. म्हणून न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावका, यद्गतवार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणून आपण त्याला कुणी जाणतो म्हणले तर ते ज्ञेय होईल, आणि तो कुणाला जाणतो म्हणलं तर मग ज्ञाता होईल. म्हणून तो ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, दृश्य नाही, द्रष्टा नाही, आणि नाही असं नाही. आणि ज्याच्यामध्ये आहे नाही अशी वाच्यता नाही, असे ते द्रक तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप म्हणजे ब्रह्म. आता द्रक जशास तसा राहून द्रष्टा दृश्य रूपाने भासत असतो, व तसाच आहे तो ज्या रूपाने आहे त्या रूपाने दिसत नाही. आता कसा आहे वारा, कसा आहे वारा दिसतो का? ते जसा आहे तसा आहे, पण जसा आहे तसा आहे पण ते दिसेन ना. पण ते जशाला तसं राहून कचऱ्याला उडवायला, पानाला हलवायला, शरीराला हलवायला, हलवायला नाही. मग हलणं आणि हलविणं वाऱ्याचं काम, आणि कचऱ्याचं काम आहे उडणं. ते स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवीत नाही, पण दुसऱ्याकडून हलविला जातो कचरा. आणि वारा स्वतः हलतो, दुसऱ्याला हलवितो, त्याच्याशिवाय हलणं नाही आणि हलविणं नाही. आणि आकाश स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलत नाही, दुसऱ्याकडून हलविल्या जात नाही, अशी त्याची हालत आहे. आणि आपण स्वतः हलत नाही, दुसऱ्याला हलवीत नाही, दुसऱ्याकडून हलविल्या जात नाही, पण हलणं हलविणं हलविल्या जाणं हे सगळं आपल्याशिवाय कोणाला कळत नाही. कळणं फक्त, म्हणून ते ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आणि त्या रूपानं आपण दिसत नाही, मग जसे आहे तसेच आहेत, पण त्या रूपानं आपण दिसतोत का? नाही दिसत. आणि ज्या रूपाने दिसते ते रूप त्याचे नाही, म्हणजे ह्या रूपानं आपण दिसायला लागलोत, पण हे आपलं आहे का? हे रूप आपलं नाही. जसं ॲक्टर असतो, ॲक्टिंग करतो, एकदा म्हाताऱ्याची ॲक्टिंग करतो, एकदा आजोबाची ॲक्टिंग करतो, एकदा बापाची ॲक्टिंग करतो, एकदा भावाची ॲक्टिंग करतो, मग ते त्या त्या पात्रासारखं दिसतंय लोकायला, पण ते तसं असतंय का? ते तसं नसतंय. आणि त्या पात्रामध्ये तो दिसतो का? तो दिसत नाही, नुसतं पात्रच दिसते. म्हणून ते पात्र दिसत असताना तो असतो, पण तो पात्रासारखा नसतो. आणि सगळ्या पात्रामध्ये त्याला जर हुडकून पाहिलं तर ते त्याच्यात नसतो. तो आणि
मन सगळे पात्र मिळून त्याला दाखवू शकत नाही तो कसा आहे, कारण त्याने सगळे धरलेले आहेत ना हे सोंग। धरिएले सोंगे अवघी येणे नारायणे, ह्या नारायणानंच हे सोंग धरलेलं आहे। पण द्रक पाहायचे असेल तर दृश्य द्रष्टा याच रूपाने पाहावं लागेल। तुम्हाला जर ब्रह्म पाहावं लागेल तर याच रूपाने तुम्हाला पाहावं लागेल। बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणे तयास धन देते। बहुरूपियाला दिले नाही संन्यासाला, है ना। म्हणून इथं सांगतात की एका गावामध्ये एका दिवसामध्ये तो 10 रूपानं वेगवेगळे नाटकं करतो, सोंग घेतो, पण ते सगळे 10 रूप मिळून त्याचं मूळ रूप कसं आहे हे दाखवू शकत नाही। तसं हे सगळे अनात्म पदार्थ मिळून सुद्धा आपण कसे आहोत हे दाखवू शकत नाही। म्हणून देव पाहायला आपल्याजवळ आहेच काय, डोळ्यानं डोळे आहेत म्हणे, डोळे कशासाठी आहेत, रूप पाहण्यासाठी, ठीक आहे, देव पाहण्यासाठी थोडीच आहेत। कारण देवाला हात नाही, पाय नाही, मुंडकं नाही, तोंड नाही, नाक नाही, काहीच नाही त्याला, असा कसा देव आहे बाबा, हे असंच आहे। कारण आपल्याला हात नाही, पाय नाही, म्हणजे आपण अवयवान नाही। जसं आकाशाला हात आहे का पाय, मग नाही का, आकाश म्हणजे काय, पोकळी, हे घटाकाश, हृदयाकाश, कंठाकाश, उदराकाश, शिराकाश, हे जे आपण पाहिलं ना मागं, ही पोकळी आहे, म्हणजे त्याला अवयव नाही, पण त्याचा शब्दाचा गुण लागला म्हणून तिथे तुकडा पडला। नाही तर आकाश निरवयव आहे, व्यापक आहे, आणि ब्रह्मही निरवयव आहे, व्यापक आहे, पण आकाश गुणवान आहे आणि ब्रह्म निर्गुण आहे। म्हणून तुम्ही आम्ही निर्गुण परमात्मा आहोत, कारण आपल्याला कुठलाच गुण नाही, आणि आपण गुणाला जाणून गुणाहून कसे आहोत, वेगळे आहोत। सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय विवर्जितम, तसे अविद्या निमित्ताने द्रक दृश्य द्रष्टा रूपाने दिसतो, पण दृश्य द्रष्टा द्रक रूपाने दिसत नसतात। हे दृश्य, हे द्रष्टा, हे द्रक रूपाने दिसत नाही, पण द्रक मात्र दृश्य आणि द्रष्टा रूपाने दिसायला लागला। कारण हे तिन्ही तीन नसून एकच आहे, हे तिन्ही तीन नसून काय आहे, एकच आहे। म्हणून द्रष्टा दर्शन आणि दृश्य नाही म्हणावं तर शून्यवाद येईल। बरं, द्रष्टा दृश्य दर्शन आहे म्हणावं तर भेदवाद येईल, भेद, आणि इथं भेद तर मान्य नाही। म्हणून भेद भाव गिळोणी घेतला प्रेमाचा गरळा, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हाली, आपण बाहेरी न लगे ठाव धुंडावा। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की ही दृष्टी यायला पाहिजे, आपण ही दृष्टी नसल्यामुळं आपण

0: थे त्रिकूट शिखरी गादान मिले आई ते शून्य सारून झोपलो म्हणजे तिथे शून्य आहे का? मग दृश्य द्रष्टा दर्शन नाही म्हणा तर शून्यवाद यायला. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे चांगदेवांना ज्ञानोबराय सांगतात, चांगदेवा आता दृश्य आणि द्रष्टा असत म्हणावं तर ते दिसतात कसे? कारण वंद्यापुत्र असत आहे. वंद्यापुत्र दिसतो का? काल उदाहरण घेतलं ना, इकडून बत्ता तिकडून बत्ता, वांज बायला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता, कुठे दत्ता? वांज बायला मुलगा होतच नाही ना. वंद्यापुत्र प्रतिती आहे का? नाही. निस्त म्हणायला आहे ते दिसायला नाही ना असायला नाही. तसं मग त्याच्यासारखं जर असत म्हणाव तर मग दृश्य आणि द्रष्टा दिसूच नाही. दृश्य दिसू नये मग. बरं, दृश्य व द्रष्टा सत म्हणावं तर ब्रह्मात्मैक्य ज्ञानानं त्याचा बाध होतो. कारण जे विचारा वाचून खोटं ठरतं ते स्वप्न आहे, ती प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि ज्याचा विवेकानं बाध होतो म्हणजे खोटं ठरतं ती व्यावहारिक सत्ता आहे. आणि ज्याच्या समोर विचारबाधित ठरता ती पारमार्थिक सत्ता आहे. आणि ते ब्रह्म तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून द्रष्ट आणि श्रुत रूपानं जे जग आहे म्हणजे आतापर्यंत जे आपण ऐकलं आणि आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे तर ते काय आहे? दृश्य जगत आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. या पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये काय हो? जसं एकाच पिठापासून भजे केले आणि त्याच्यापासूनच चक्की केली, पण मसाला बदलला ना त्याच्यातला, ह्याच्यामध्ये गोड टाकावं लागलं, ह्याच्यात तिखट, पण पीठ तर तेच आहे ना, पीठ कसं आहे? तसं ब्रह्मांडामध्ये जे आहे ना तेच पिंडामध्ये, पंचभूताचा गोंधळ. म्हणून हे पाच भूतामध्ये हे सगळं ब्रह्मांड व्यापलेलं आहे, द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये. जसं वामन अवतारामध्ये दोन पायातच सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं भगवंताने, आता बळीराजाला विचारलं तिसरा पाय कुठं ठेवू, त्यावेळेस सरळ अंत्यकरणानं महाराजा बलीनं सांगितलं हे भगवान तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा, म्हणजे मी आता सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे, सरेंडर केलेलं आहे. आता मग तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज हे का कवनाने नसी. हा अधिकार आहे भक्तीचा. जो भक्ती करतो, जो शरणागत आहे, त्याला ज्याला आपण शरण गेलो त्याला प्रश्न करण्याचा अधिकार आहे. हे भक्ती करणाऱ्यांना लक्षात घ्यायला पाहिजे की आपण काय करायलो. एवढा अधिकार आहे. देवा तुला एकदा शरण आल्यानंतर आम्हाला दुसरीकडे जायची जर पाळी येत असन तर तुला लाज वाटायला पाहिजे. कारण आता आम्ही, कारण धरोनिया बाही भवहा तारी दाता चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मुनी धन्य तुची विठवा. देवा तू धन्य आहे, तू चतुर आहे, तू शहाणा आहे. म्हणून करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश. कारण हे आपल्या अज्ञानानं जग भासायला लागलं ना. जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. जयाच्या अज्ञाने भाषे हे जगत ज्याच्या मूळ स्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं हे जगत भासायला लागलं. जसा दोरीवरी सर्प दिसत, दोरीच्या विशेष रूपाच्या अज्ञानानं सर्पाची भ्रांती आहे, तसं आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं आपल्याला जगत सत्यत्वाची भ्रांती व्हायला लागली. ती भ्रांती कधी जाईल? तर काय सांगितलं माऊलीनी की याला पाहणारा जो आहे तो जीव द्रष्टा आहे. आणि मग चैतन्याला जीवपणा का आला? अंतकरणामुळं आला. आणि चैतन्याला जगत का नाव आलं? हे जड पदार्थामुळं आलं. मग यावत जग आणि दृश्य हे अध्यस्त आहे आणि द्रष्टा संपूर्ण अध्यस्त नाही आहे. त्याच्यातला विशेषण भाग जे अंतकरण आहे ना ते अध्यस्त आहे आणि त्यातला विशेष जो चैतन्य भाग आहे ते मात्र सत्य आहे. कारण सगळं जर खरं म्हणावं तर आपण आधीच घेतलं की द्वैतवाद येतो आणि सगळं खोटं म्हणावं तर शून्यवाद यायला. मग इथं काय आहे? की जसं आकाशामध्ये ढग, आपण ढगाचं सुद्धा उदाहरण घेतलं की ढग आहेत, मग आकाशामध्ये ढग येतात आणि जातात. आकाश येतं का जातं? आकाश जशाला तसंच राहतं. मग आकाश येतं नाही आणि जातही नाही. तसं जे दिसणारं आहे ते खोटं आहे. जे ढगामध्ये ढगाच्या रूपाने चित्र दिसायलेत ना ते खोटे, आणि जे दिसत नाही ते खरं आहे. आकाश दिसतं का? नाही. पण खरं नाही का? आहे. कारण चार भूताचं जे काम व्हायला लागलं ते आकाशातच व्हायला लागलं. कोण म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा वाहायला लागला. कशात वाहायला? आकाशातच वाहायला ना. पाणी भरायला लागलो. कशात भरायला लागलो? पोकळीत भरायला लागलो. अग्नी उष्णता करायला काय करायला लागला? पोकळीत उष्ण करायला ना. जसं त्या घनामध्ये काय करते? त्याला गरम करते. त्या लोखंडामध्ये कुणी कुणी गरमी नसती, अग्नी कुणी कुणी नसतो, सगळी कुणी गरम. तसं ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आणि दुसरे प्रमाण आहे पहा, भरला घनदाट हरी दिसे. भरदा घनदाट म्हणजे पोकळ नाही, त्याच्यामध्ये थोडी सुद्धा जागा नाही आहे, असे सान नाही आहे, इतका घनदाट भरलेला आहे. कहा पग डारू देखे अनेरा, देखू तो सब ओहीने घेरा, कान्हा रे मन मोहन लाला. म्हणून अशा पद्धतीनं हे जे दिसत नाही ती आम्हाला मान्य, जे दिसायला लागलं ती आम्हाला मान्य, पण दिसणारं खोटंय म्हणून मान्य, आणि न दिसणारा खरंय म्हणून मान्य.
1: नामरूप खोटं,
0: नामरूप खोटं आहे आणि आस्तिभाती प्रिय हे खरं आहे. म्हणून आता सगळंच खोटंय म्हणल्यावर शून्य आहे का? बरं, शून्य आहे म्हणल्यावर हे कोणाला कळलं? आपल्याला कळलं. म्हणजे ज्याला कळलं तो शून्य नाही. मग शून्य कळणारा शून्य कसा असू शकत? ज्याला शून्य कळालं तो शून्य असू शकत नाही. म्हणून द्रक म्हणजे ब्रह्मतत्व, दृश्य नाही द्रष्टा नाही, आणि दृश्य द्रष्टा द्रकला सोडून नाही, आणि द्रक दृश्य द्रष्ट्यामध्ये मिसळत नाही. म्हणजे आपण त्याच्यात मिसळतो का? नाही मिसळत. दृश्य द्रष्ट्याचं उपादान एक आहे आणि सत्तासुद्धा एकच आहे. तर उपादान म्हणजे जसं माती वाचून घट राहू शकत नाही, आणि कुंभारा वाचून घट राहू शकतो. मग कुंभार निमित्त कारण आहे माठाचं, आणि माती हे उपादान कारण आहे, कारण त्याच्याशिवाय घट राहू शकत नाही. तसं आपल्याशिवाय जगत नाही, पण आपल्यापासून जगत नाही, आपल्या वाचून बी जगत नाही. जसं सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र नाही, सूर्यापासून दिवस रात्र नाही, आणि सूर्यात दिवस रात्र नाही. क्या बात आहे, सूर्यात दिवस रात्र नाही. सूर्याला जाऊन विचाराल तुमचा कोणता वार आहे? ते म्हणेन काय म्हणाले तुम्ही, आम्हाला वारच नाही, हे संडे मंडे इकडंच आहे. मग सूर्यामध्ये दिवस रात्र नाही, सूर्यापासून दिवस रात्र नाही, आणि सूर्या वाचून दिवस रात्र नाही, पण सूर्यात दिवस रात्र नाही. हा, पृथ्वीवर सूर्यामुळे दिवस रात्र आहे. बरोबर. जसं धातू आहे ना, धातूमध्ये चितही नाही आणि पटही नाही. बरं, धातू शिवाय चितपट नाही. बरं, धातू पासून चितपट नाही. बरं, धातू वाचून चितपट नाही. आता चित म्हणजे पट नाही, पट म्हणजे चित नाही. यायलं का लक्षात? तसं चैतन्याशिवाय जगत नाही, चैतन्यापासून जगत नाही, चैतन्या वाचून जगत नाही, आणि चैतन्यात जगत नाही. बरोबर आहे. हे मजती स्थव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. आता आईबापाशिवाय लेकरू नाही. केवळ बापाला लेकरू होतं का? केवळ माईला लेकरू होतो का? दोघा वाचून होतो का? ते म्हणे लग्नाआधी लेकरू कसं होईल? ते दोघं नवरा बायको भांडू लागले ना. ते म्हणे पोराचं नाव राम ठेवायचं, ती म्हणते सीता ठेवायची, पोरगी होईन. ती लागले भांडणं त्याची, पोरग होईन पोरगी होईन, पोरग होईन पोरगी होईन. त्यांनी फोन लावला देवबाप्पाला, देवबाप्पा लवकर या. ते म्हणे काय झालं की बाप्पा? चला. ते आले स्कूटीवर. ते म्हणे काय झालं? ते म्हणे पोराचं नाव मी म्हणते रा सीता ठेवायचं, हे म्हणते राम. ते म्हणे पोरग कुठे आहे? ते म्हणे अजून झालंच नाही. ते जे झालंच नाही तर त्याच्या त्याच्यासाठी भांडणं कशाला करायला? जे आहे त्याच्यात तुम्ही आनंद आनंदाने राहा ना चार दिवस. ती सोयीनं राहीच नाही. तसं एकट्या पुरुषाला मुलगा होत नाही, एकट्या स्त्रीला मुलगा होत नाही, दोन्ही शिवाय होत नाही, दोन्ही पासून होतो. पण ते दोन्ही सारखं राहतं का? दोन्ही सारखं दिसत नाही. तसं हे दृश्य जगत हे मदची स्तव झाले परी म्या नाही. हे आपण काही केलं नाही, कारण आपल्यात कुठे बिघाड झाला का? आपल्यात काहीच बिघाड नाही. कारण जसं आईपासून लेकरू झालं म्हणजे तिची झीज झाली, मग ती झीज भरून काढण्यासाठी तिला खायला द्यावं लागते लाडू, नाही का? मग तसं चैतन्याची कुठं झीज झाली का? नाही. कारण चैतन्य जाणणारे आपण आहेत म्हणल्यावर द्रक म्हणजे ब्रह्मरूप आहोत, म्हणजे दृश्य दृष्ट्याहून आपण वेगळे आहोत. तर जसं दृश्य आणि द्रष्टा हा ब्रह्मरूपानं भासायला लागला आणि ब्रह्मच दृश्य द्रष्टा रूपानं भासायला लागला. थोडस लक्षात घ्यायचं की हे जे दृश्य आहे ना, द्रष्टा आहे ना, त्याच्या रूपानं कोण आहे? ब्रह्मच. सोने सोनेपणा हुने उने न येताची झालेले. जसं सोन्यामध्ये काही कमीपणा आला का? अलंकार केले, मग अलंकार केले आणि मोडले, पण सोन्यात काही बिघाड झाला का? मग सुवर्णाच्या महिषा सुवर्ण सुळची देखा. सोन्याचा महिषासुर आहे. आता तिथं दिवी कोणती आणावं? सोन्याचीच लागेल. आणि त्रिशूळ कोणता लागेल? सोन्याचाच लागेल. कारण सोन्यावर त्रिशूळ, देवी आणि ते महिषासूर ही कल्पना आहे, आणि वास्तविक काय आहे? सोनं खरे. मग वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष ते नाम आणि रूपाचं. तसं या संपूर्ण विश्वामध्ये नाम रूपाचं कल्पित प्रत्यक्ष आहे आणि अस्थिभाती प्रिय रूपानं ब्रह्मतत्व आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. पण ही त्रिपुटी सांडावं लागतं.

म्हणून ही सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच खोटी आहे आणि ह्याला जाणणारे आपण ह्याचे अधिष्ठान रूप ब्रह्म परमात्मा आपण कसे आहोत सत्य आहोत म्हणून एक ब्रह्म है एक सत्य है एक ही है परमात्मा एकमेव अद्वितीय ब्रह्म पाही आणि दुसरे काही नाही म्हणून आचार्य सांगतात

अशा पद्धतीनं ही जी दृश्य दृष्टा आणि दृष्टी ही हा विषय इथं आलेला आहे. तर याच्यामध्ये हे इथं सुद्धा ते सांगितलं, अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवी आजीवी. म्हणून हेम अलंकार या नावाने शुद्ध सोने जसे असते तसे अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयवीच असतो तसं हात पाय वगैरे अवयव मिळून मनुष्य अवयवी असतो. म्हणून अवयव अवयवीत जसा भेद नाही तसा जग व ब्रह्मामध्ये भेद सापडणार नाही. अर्थात हे सगळे दृश्य भिन्न भिन्न जरी भासले तरी ते द्रकरूपच आहे. द्रकरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे. आणि याच्यावर मौली काय सांगतात की तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत द्रक मात्र जे असे तेची द्रष्टा दृश्य मिशे केवळ होय. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा रूपानं तो ती द्रक मात्र सत्ताच म्हणजे संहितीच काय आहे पसरलेली आहे. राहिलेला विषय नंतर. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशी कानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेचे वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार निजज्येष्ठ कृष्णषष्ठी अर्थात 6 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आजचा दिनविशेष जाणून घेऊयात पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथल्या श्री रामदास बाबा भालेराव महाराजांची आज पुण्यतिथी आहे येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री शांतीसागर महाराजांची आज जयंती आहे

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सप्तर्षी म्हणजे सात ऋषींचा समूह. हा समूह प्रत्येक मन्वंतराशी निगडीत असतो. मनू हे प्राचीन प्रशासकाचं पद अशी कल्पना पुराणांमध्ये आढळून येते. ह्या प्रशासकाच्या सहाय्यार्थ देवतागण इंद्र, अवतार, मनुपुत्र ह्याबरोबर त्या त्या मन्वंतराचे मनू म्हणजे प्रशासक बदलला की मन्वंतर झालं असं म्हटलं जातं. सात ऋषीही असतात. प्रजा उत्पन्न करणे हे सप्तर्षींचं कार्य असून ह्या प्रजेचं पालन मनू तसंच त्याचे पुत्र करतात. प्रत्येक मन्वंतराचे सप्तर्षी वेगवेगळे असतात. पुराणांमध्ये मानलेल्या 14 मन्वंतरांचे एकूण 98 ऋषी होतात. अंगिरस म्हणजे भृगु, अत्री, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीची आणि वसिष्ठ हे स्वयंभुवनात्मक पहिल्या मन्वंतरातले सप्तर्षी आहेत. सध्या चालू असलेलं मन्वंतर हे सातवं मन्वंतर आहे आणि ह्याचं नाव वैवस्वत मन्वंतर आहे. ह्या मन्वंतरातले सप्तर्षी म्हणजे अत्री, कश्यप म्हणजे काश्यप आणि वत्सर, गौतम म्हणजे शरद्वत, जमदग्नी, भरद्वाज किंवा भारद्वाज, वसिष्ठ किंवा वसुमत आणि विश्वामित्र. महाभारतात सप्तर्षींची नामावली दिलेली आहे, त्यामध्ये उल्लेख केलेले सप्तर्षी जाणून घेऊयात. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. महाभारतात सप्तर्षींना दिशांचे स्वामी असं म्हटलंय आणि प्रत्येक दिशेच्या सप्तर्षींची नामावली देखील दिलेली आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रिया करत असलेल्या ऋषी पंचमीला सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या सात ऋषींचीच पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यात सप्तर्षींची पूजा केली जाते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: निर्गुणपेक्षा सगुणामध्ये ब्रह्म कळणं अत्यंत अवघड आहे. गुरुमध्ये ब्रह्म कळणे त्याहीपेक्षा अवघड. तो साक्षात मनुष्य रूप घेऊन झालेला असतो. सगुणाची लीला मोठे विलक्षण. ब्रह्मदेवाला मोह झाला. मुह्यंती सूर्य हा शास्त्रकार म्हणतात. मोठ्या मोठ्या लोक तत्ववेत्यांना मोह पडतो. कृष्णा चरित्र असं आहे बघा. ब्रह्मदेवाच्या बुद्धीला मोह पडला. मोह म्हणण्याचं काय सामर्थ्य आहे. झालं सगळ्यांचं फळावर बसली मुलं. त्याला बोलवलेलं आहे पुन्हा आपल्याला बसवलेलं आहे. गोपाळ काला केला खाल्ला आणि यांचं खाणवपर्यंत ती सगळे वासरे गाई सगळे लांब पळून गेले. सगळे मुलं म्हणतात कान्या आता आम्ही भरपूर खाल्लेलं आहे. आता आम्हाला सुस्ती आलेली आहे. बाबा तुझा तू नुसती बा हाक मार. हाक म्हटला गाई धावा देतात. तर तू जाऊन घेऊन आम्ही इथं बसतो. ठीक आहे म्हटलं मी आणतो. पण गोपाळ बसवलेलं आहे आणि काना गाईला बघण्याकरता लांब लांब लांब गेला. खूप सोडलं. गाईच नाही त्या ठिकाणी. गाई कुठे गेले त्याला वाटलं घरी परत गेले असते. वृंदावनात गेले असते परत. म्हणून काना परत आला. म्हणून बघतो तर गोपाळ जागेवर नाही. हे बघितल्यावर मात्र चक्रावर कुठे गेले म्हणले. आणि डोळे मेटून बसलेले बघितले सर्व मिळतात विधीना कृतम. हे सगळं कुणी केलेलं आहे. हे सगळे ब्रह्मदेवाने लीला केली आहे. कशाकरता आपली परीक्षा भरण्याकरता. म्हणून ब्रह्मदेवाने लीला केलेली आहे. फक्त हसले भगवान. आणि काय केलं. जेवढी मुलं होती तेवढी सगळी आपली रूप प्रकट केली आहेत. जेवढ्या गाई होत्या त्या आपण आपल्या रूपाने प्रकट केले तिथं. आणि पुन्हा सगळ्यांच्यावर बसून ते गोपाळ काला खाल्लेलं आहे. संध्याकाळ झाल्यावर सगळ्या गाई आणि सगळी मुलं घरी चालली परत. सर्वस्वरूप बहुव भगवान सगळे झालेले आहेत. त्यांची फडकी पण तीच आहेत. काठ्या पण तेच आहेत. लहान मुलं वेळी वाकडी मुलं सगळी भगवान जशी मुलं होती तशीच रूपं आपण घेतलेली आहेत. आणि सगळ्यांच्या घरी गेले गोकुळात. गाई पण सगळ्या वासर घरी गेले. आणि सगळ्या गोकुळात मोठा ब्रह्मानंद आलेला आहे. सगळ्या गोपींची इच्छा होत्या कान्याने आपल्या घरी यावं. आपण त्याला खाय प्याय घालावं. आपल्या घरी त्याने जेवण करावं. आपल्या हाताने मांगो घालावी. ही सगळ्या गोपींची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे तितकी रूपं घेऊन भगवान सगळ्यांच्या घरोघरी गेले. ते कुणाला काय माहीत नाही आहे. पण गोकुळात मात्र आनंदी आनंद व्हायला आलेला आहे. ब्रह्मानंद आलेला आहे. कृष्ण प्रत्यक्ष घरोघरी आहेत. रोज सकाळी उठले की पुन्हा सगळ्या गाई निघालेले आहेत. कृष्ण भगवान निघालेले आहेत. आणि सगळे असं करत करत पुन्हा राहणं जायचे. एक वर्ष निघून गेलो. ब्रह्मदेव म्हणतो काय बघूया. म्हणून बघतो तो काय पुन्हा त्या ठिकाणी गोपाळ काला यांचं चाललेलंच आहे. तेव्हा ब्रह्मदेव चक्रावले. म्हणले काय खरं काय म्हणली है ही गाई वस्त्र गोपाळ खरेत का ब्रह्मलोकात ठेवले ते खरे आहेत. म्हणून ब्रह्मदेव स्वतः पुन्हा ब्रह्मलोकाला निघालेले आहे. भगवान म्हणताय त्याचा अहंकार अजून घालवला पाहिजे. मग त्याने काय केलं. तिथे एक ब्रह्मदेव बसवला. नेऊन तिथं त्या ब्रह्मलोकाच्या चतुर्मुख ब्रह्म बसवलेला आहे. आणि त्या ब्रह्मदेवाने आज्ञा सोडली. बघा रे म्हणले आजकाल खोटा ब्रह्मदेव झाला. म्हणले सारखं पृथ्वीवर जातो वरती येतो वरण येतो खाली येतो. तो खोटा ब्रह्मदेव आहे. तो जो ब्रह्मलोकात आला तर काठेमोडे त्याला हकवून द्या म्हणाले. त्याबरोबर सगळे ब्रह्मलोकाने सगळे काठीकून उभारलेले. हा ब्रह्मदेव गेला. गेला बरोबर सगळे मारले उठले गेले एकदम. अरे मला कशा मारता. मी तुमचा स्वामी ब्रह्मदेव आहे. छेछे म्हणले चतुर्मुख ब्रह्म आत बसलेले आहे. आणि ब्रह्मदेव डोक्यावर बघितलं तर का आत खोटा दुसरा ब्रह्मदेव बसलेले. हे सगळे बघितल्या बरोबर ब्रह्मदेवाला कळलं बाबा हे सगळे भगवान विष्णूंची लीला आहे. लगेच धावत धावत खाली आले. हंसावरून खाली उडी मारली. चारे मुख खाली घातलेले आहेत आणि साष्टांग दंडवत घातलेले. नवमिड्य ते भूरोपुषा तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्त्र जे कवलवेत्र विषाळ मेणू लक्ष्मश्रिय मृदुपदे पशुपांगजाय स्तुती करायला लागले. नवमिड्य ते भावगंता तुला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा मी नमस्कार करतो. बा तुझा पितांबर कसा आहे. विजयप्रमाणे सगळं चमकतोय. गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. डोक्यावरती मोरपुच्छ आहे. आणि हातामध्ये तू कवळ घेतोय. गोपाळ काला घेऊन आपल्या हाताने खातोयस आणि सगळ्यांनी खाली खातोयस. त्या तुझ्या रूपाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. श्रेयस्तुतिं भक्ति मुदस्य देहो क्लिश्यन्ति ये केवल बोध लब्धे. बाबा तुझी भक्ती सोडायची आणि आत्मज्ञानाची चिंता करायची हे म्हणजे कसं आहे. आतला कण टाकून द्यायचा आहे आणि नुसता भुसा उपडायचा आहे असं आहे म्हणे. भगवंता तुझं दिव्यरूप दिव्यरेला कुणाला कळणार नाही, माझ्या अपराधाची क्षमा कर म्हणले. मी सृष्टी उत्पन्न करतो, पण सृष्टी उत्पन्न करायला मला पंचमहाभूत लागतात, सत्वरे तमात्मक त्रिगुणात माया असायला लागते, तर मी सृष्टी करतो. पण तुला काहीच लागत नाही, तुझी सृष्टी कशी आहे? इच्छा मात्र करून तू सृष्टी आहे, तू मला काढलं तरी सृष्टी. म्हणून मी सगळ्यांना वंदन करतो, पण सगळ्यांना वंदन केलं तरी, आणि सगळ्यांना वंदन केल्यावरती त्या सगळ्या ठिकाणी त्याला कृष्णरूप दिसायला लागलेलं आहे. ब्रह्मदेवाने साक्षात्कार करून घेतलेले आहे, नमस्कार करून ब्रह्मदेव निघून गेले, आणि खऱ्या गायी गोपाळ पुन्हा तिथे खऱ्या आणून सोडलेले आहेत. अशा प्रकारे भगवंताची लीला चाललेली आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता. एक दिवस ही सगळी मुलं आणि गाई वासर पाणी पिण्याकरता गेलेले आहेत. भगवान म्हटलं जाऊ नका जाऊ नका, तरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पाणी प्यायला बरोबर सगळे मूर्छा पडून मृतावस्था पडलेले आहेत. तर भगवंतांनी अमृतदृष्टीने सगळ्यांना उठवलेलं आहे आणि म्हणतात की यमुना आता पवित्र केली पाहिजे, ह्या आता कालियाला पहिले हुसकलं पाहिजे. म्हणून त्या कदंब वृक्षावर चढलेले आहे. त्या कालियाचं विष इतकं भयंकर होतं, इतकं वातावरण दूषित होतं की वरून जरी पक्षी गेला तरी पटकन मरून खाली पडायचं तो, इतकं विष भयंकर होतं. विषयाचे असे वाफ त्या यमुनेच्या डोहातून बाहेर यायचे. उंच कदंब वृक्षावर भगवान चढलेले आहेत आणि धाडकन त्यांनी उडी मारली. त्यांनी उडी मारली आणि इकडे वृंदावनामध्ये अपशकून व्हायला लागलेले आहे. सगळे म्हणतात आपल्या कान्याला काही तरी झालं असलं पाहिजे. कान्या कुठं आहे, कान्या कुठं आहे? तेवढं काही गोपाळ धावत धावत गेले, त्यांनी सांगितलं म्हणे कालीच्या डोहात त्यांनी उडी मारली. त्याबरोबर सगळ्या गोपस्त्रिया यशोदामय्या सगळे धावत धावत सुटलेले आणि ह्या कारा खाली गेला पात्रावर त्यांनी उडी मारली. एकदम त्या डोहाच्या तळाशी गेलेला आहे. हा कालिया झोपला होता, जाऊन त्या शेपटीवर पहिल्यांदा पाय दिला. सापाला शेपूट अतिशय प्रिय असते, साप मुळात अहंकारी, आणि शेपटीवर पाय दिला त्याला भयंकर राग येतो. पहिल्यांदा शेपटीवर पाय दिला त्याने, शेपटीवर पाय घेऊन शेपूट पिरगावून धरलेले आहे. त्या कालियाने त्याला वेढे घातलेले आहेत आणि हजार फडा काढलेले बाहेर, तुला मी सोडणार नाही म्हणून, आणि उसळी मारल्यावरती, उसळी मारल्याबरोबर एकदम वरती आले. बघतो तो काय कानामध्ये गुंतलेलं आहे आणि कालियाने हजार फणा उगारलेले आहेत. हे बघितल्याबरोबर ती मैया पाण्यात शिरली, एकदम माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा म्हणून मी वाचवते. म्हणून ते गोपस्त्रिया आणि मैया सगळे पाण्यात शिरले. त्यावर बलरामदादाने सांगितलं कुणी जाऊ नका, थांबा म्हणले. म्हणून नंदाने आणि सगळ्यांना थांबून ठेवलंय. बघा म्हणले भगवंताची कान्याची लीला बघा म्हणाले, आणि सगळ्यांना बाहेर उभं केले. काना आतमध्ये गेलेलं आहे, आपलं अंग सोडून घेतलेलं आहे, शेपूट हातात धरलेली आहे आणि शेपटीवरती उडी मारली. त्या फण्यावर उडी मारलेली आहे आणि जो जो फणा वरती उचलेल तो तो फणा ठेचून काढायचा. अहंकारात जेवढे एवढे रूप होते ना, त्या सर्पाला हजार फणा होते. त्याला दर्प होता हजार फणाचा. सगळ्या फणा प्रत्येक जो जो फणा वरतील तो तो ठेचून काढून काढून त्याला अगदी निस्तब्ध करून टाकलं. शेवटी विष संपून गेलं आणि शेवटी जो रक्त काय लागलेला आहे त्याबरोबर त्या नागस्त्रिया वरती आलेल्या आहेत आणि भगवंताला प्रार्थना केली. भगवंता म्हणले झाली एवढी शिक्षा पुरे म्हणले. आम्ही कसे आहोत वयं जात्यावर मंदेवा, आम्ही सर्प हे अत्यंत क्रोधिष्ठ असतात, विषारी असतात. तू म्हणे तुम्हीच सृष्टी केलेली आहे, आमची काय चूक आहे? पण भगवंता म्हणे त्यांनी फार मोठे पुण्यकर्म केलेले आहे म्हणले. कारण का त्याच्या प्रत्येक फण्यावरती तुमचे ध्वजबजरांकी चिन्ह उमटलेली आहे. त्यांनी किती जन्माचं पुण्य केलं असेल माहीत नाहीये. तुमचे एक एक रजकण मिळण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं, पण तुम्ही तर स्वतःच्या डोक्यावर नृत्य केलेलं आहे. म्हणून भगवंता झाला एवढा अनुग्रह पुरे, झाली एवढी शिक्षा पुरे, आणि आम्हाला सौभाग्यदान द्या आणि आम्हाला जिवंत सोडा. त्यावर भगवंतानी त्यांना सगळ्यांना सोडून दिलं आहे. जा म्हणलं इथून तुम्ही सगळे सुकुटुंब इथून निघून जा आणि समुद्रात जा म्हणून सांगितलं. त्यामुळे कालियाला हाकलून दिले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढे वेणू घेत आलेलं आहे. भगवान रोज बासरी वाजवायचे, बासरी घेऊन जायचे आणि अरण्यात जाऊन त्या ठिकाणी सुंदर बासरी वाजवायची. त्या बासरीचं वैशिष्ट्य होतं असं होतं, चल असेल ते अचल व्हायचं आणि अचल असेल ते चल व्हायचं. गोवर्धन स्थिर आहे, तो का हलणार नाही आहे, पण बासरी वाजली वाजली की जो स्थिर असणारा गोवर्धन त्या बासरी स्थळावरती नागाच्या फड्यापर्यंत डोलायचा. चंचल असणारे माकडं एकदम समाधानून स्थिर बसायची. ओढ जे चल असेल ते अचल व्हायचं. यमुनेचं पाणी जोर जोर खळखळ व्हायचं, पण वेणू वाजवला गोविंद पांगुळले यमुना जळ. नाथ महाराज वर्णन करतात यमुना जळ यमुना स्तब्ध व्हायची. मला पुन्हा हा ध्वनी ऐकायला मिळणार नाही आहे म्हणून यमुना जळ यमुना त्या ठिकाणी स्तब्ध व्हायची आणि एकाग्रपणाने भगवंताची बासरी ऐकायची. आणि त्या गोपस्त्रियाने तो ध्वनी ऐकलेला आहे गोकुळामध्ये. त्यांना वाटायचं आम्ही म्हणे किती मूर्ख आहोत बघा, आम्ही मनुष्य असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण ह्या हरिणी कशा आहेत हे आपल्यापेक्षा भाग्यवान आहेत. मूढास्म धन्यास्म मूढ मतयोपी हरिण्य येता या नंद नंदन उपात विचित्र वेषम आकरण वेणुरणितम सह कृष्ण सारा पूजांद धुर विरचिता प्रणयाव लोक. खरोखरे अरण्यातल्या हरिणी आहेत की नाही हे आमच्यापेक्षा भाग्यवान आहेत म्हणले. त्या मूढमती आहेत पण भाग्यवान आहेत. भगवंताचा वेणू धुणे ऐकल्याबरोबर सहकृष्ण सारहा आपल्या पतीला घेतात, आपल्या कुटुंबाला घेतात, मुळाबाळा सगळं धावत धावत जातात आणि प्रणयावलोक डोळ्यातून अश्रू गळत भगवंताचे पाय धुवून टाकतात. जेवढ्या धन्य आहेत वेणू धुणे ऐकल्याबरोबर कळपच कळप येतात आणि आनंद अश्रू गाळतात असं भाग्य आम्हाला नाही म्हणले. आम्हाला कसं आहे आम्ही घरादाराने बांधले गेलो, आमची इच्छा असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. काही गोपी म्हणतात गोप्य किमाचरदयम कुशल वस्तू वेणूर दामोदराधर सुधाम गोपिकानाम. खरोखर बासरीने काय पुण्य केलं म्हणे, कृष्ण भगवंताच्या आदरामुतावरती आमचा अधिकार आहे, पण बासरी कशी आहे हीच भगवंताची पट्टरण झालेली आहे. जेव्हा बघाव तेव्हा भगवंत जवळ असते, अरण्य असली तरी भगवंत जवळ, झोपताना सुद्धा भगवान जवळ घेऊन होतात. गोप्य किमाचरदयम कुशल वस्म वेणू, हा वेणूने काय पुण्य केलेलं आहे की जिला भगवंताने आपल्या जवळ घेतलेलाय. पण तो वेणू विचारतो का गे तू काय पुण्य केलंयस, तू वेणू सांगते बाबा मी काय पुण्य केलं तुम्हाला ऐकायचं का म्हणले. माझ्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर भगवान तुम्हाला नक्की जवळ करतील म्हणले. काय बरं सांग काय पुण्य केलंय, ती म्हणते माझं पोट बघा कसं मोकळं.

करायचं नाही, कोणा शिवाशाप द्यायचं नाही, शांतपणे आपलं परार्थ म्हणून जसं दिलं असेल तसं राहायचं. असं जर तुम्ही वागाल तर कृष्ण भगवान नक्की तुम्हाला जवळ करतील. तिसरी गोष्ट अशी आहे म्हणले, मी आपणहून काहीच बोलत नाही म्हणले. भगवान जेव्हा वाजवतील त्यांची जेव्हा इच्छा असेल त्याच वेळी मी ध्वनी येतो म्हणून तो मधुर ध्वनी म्हणले. तेव्हा संसार कसा पाहिजे, भगवंताच्या इच्छेने जसा तसा चालला असेल त्यात आनंद मानव म्हणले. आपली इच्छा त्यात घालायची नाही. मध्ये समर्थन सांगितलं, राम करता असे म्हणावे. संसाराचा करता कोण आहे, राम करता असे म्हणा. बस तुम्हाला संसार सुखही लागायचे दुःख लागायचं नाही आणि सगळ्यातून तुम्ही आपोआप मुक्त व्हा. सोपी युक्ती, ह्या संसाराचा करता राम आहे असं म्हणावं. म्हणून भाई हे जे काही मंगल ध्वनी आहेत ह्याचे करते कोण आहेत, कृष्ण भगवान आहेत. आणि खरोखर माझा ध्वनी नाहीच आहे, तो त्यांचाच ध्वनी आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे असं जर तुम्ही वागाल तर म्हणे नक्की म्हणले भगवान तुम्हाला जवळ करतील. असं म्हणे त्या बासरीने त्या गोपीला उपदेश केलाय असं त्या श्लोकामध्ये वर्णन केले. ह्या अरण्यातली माकडे कसे आहेत, माकडे नाही म्हणले, हे कसे आहेत, पूर्वजन्मचे ऋषी आहेत म्हणतात. इकडे ध्वनी ऐकल्या बरोबर त्यांची समाधी लागते. इथले पक्षी कसे आहेत, प्रायो बतांग बतांबो भेगा मुनयो मनेस्मिन कृष्ण यक्षितं तदुदितं कल वेणु गीतं. इथले पोपट मोर कोकिळा हे कसे आहेत, बासरे ऐकल्याबरोबर समाधी लागते यांची. हे पूर्वजन्मचे नक्की ऋषी आहेत म्हणून त्यांची समाधी लागते. ह्याच्या उलट समाज लावणार ऋषी मुनी भगवान शंकर समाज लावणारे ते मात्र डोळे उडून बसले आहेत, कान उडून बसले आहेत. कारण कृष्णाची बासरी पुन्हा ऐकायला मिळणार नाही. आता कान बंद करून बसायचं नाही आहे, कृष्णाची लीला बघायची आहे. मग कृष्ण काय काय लीला करतील, त्यांच्या मागोमाग हिंडू हिंडून सगळ्या लीला बघतायत आणि कानाने बासरी श्रवण करतायत. चलाला अचल करणार आणि अचलाला चल करणार, स्थिराला अस्थिर करणार आणि अस्थिर वस्तूला चल करणार, सगळ्या संसाराला विसरून टाकणार आणि आत्मवृत्त्यामध्ये ब्रह्मवृत्त्यामध्ये वृत्तीलीन करणार, अशा प्रकारचा तो बासरीचा ध्वनी होता. ह्या ठिकाणी अशा प्रकारचं मोठं वेणुगीत आलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढे त्या गोपीनं वाटलं कृष्णाशी अंगसंग घडला पाहिजे. अंगसंग घडण्याकरता दुर्गा मातेची पार्वतीची पूजा केली पाहिजे. त्याशिवाय कसं मिळेल आपल्याला अंगसंग, कर्मकांडाशिवाय पुढे उपासना घडत नाही. म्हणून भल्या पहाटे थंडीच्या दिवसामध्ये हेमंत ऋतूमध्ये उठायचं आहे आणि यमुनेची तीरावर जायचं. 3 वाजता उठून ब्राह्ममुहूर्त उठून जायचं. त्या ठिकाणी सिकतामयी पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करायची आहे आणि तिची प्रार्थना करायची आहे. सर्व मंगल मांगल्य मी सगळ्यांचं मंगल करणारे हे देवी असतो. नंद गोप सुतन देवी पतिंदे कृते नमा कात्यायनी महामाये महायोगी निधीश्वरी. हे कात्यायनी, हे महामाये, हे पार्वती माते, तू सगळ्या जगाच्या अधिष्ठात वेगळे आहेस. सगळ्यांच्या मनाचं जे काय चाललं असेल हे सगळं तुला कळते. भाई तू नंदाचा गोप अस मुलगा असणारा भगवान कृष्ण परमात्मा आम्हाला अंगसंग घडावा अशी आमची इच्छा आहे, तेवढी आमची इच्छा पूर्ण कर पतिंदेवी. तोच आम्हाला पती पाहिजे. म्हणून रोज त्या मूर्तीची प्रार्थना करायची आणि मूर्ती विसर्जित करून पुन्हा घरी यायचं. भगवान म्हणताय त्यांचं व्रत चाललेलं आहे पण व्रतातल्या तुटी ज्या आहेत त्या कर्मकांडात तुटी राहून चालत नाही. कर्मकांड यथासांग व्हावं लागतो. आणि एक दिवस भगवान उठलेले, आपण पहाटे उठलेले आहे, ते गोपस्त्री स्नाना गेल्यावर सगळे वस्त्र घेतलेले आहेत आणि झाडा जाऊन बसले. लौकिक दृष्टीने वाटतं की भगवंताने हे काय बिभत्स कृत्य केलेलं आहे, पण भगवान सगळीकडेच आहेत. भगवान जलात सुद्धा आहेत, त्यांना जर त्यांचे शरीर पाहायचं असतील भगवान जलात सुद्धा आहेत. आणि जलात कशाला, त्यांच्या अंतर्यामी सुद्धा भगवानच आहेत. मनुष्याला वासना असतात, एक अज्ञान वासना आहे. आत्म्यावरती अज्ञानाचं आवरण आहे आणि शरीरावरती ह्या वस्त्राचं आवरण आहे. मनुष्य कधी निर्वस्त्र होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. निर्वस्त्र असणारे दोघंच जड आहेत, एक लहान शिशू असतात आणि शुकाचार्यासारखे महात्मे असतात. कारण त्यांच्या कुठल्या वासना नसतात, निर्वासन असतात. त्यांना वाटतंय हा गोपीला निर्वासन बोध केला पाहिजे. निर्वासन बोधाशिवाय पुढे अंगसंग घडणं आणि पुढे रासक्रीडा करायची आहे. माझ्याशाकडे येताना निर्वासन चित्त झालं पाहिजे. त्यांचं चित्त निर्वासन आहे, त्यांनाच मी जवळ घेऊ शकतो. सवासन माणसाला भगवान जवळ घेत नाही. त्यांचं चित्त निर्वासन केलं पाहिजे आणि देहाची वासना वस्त्रामध्ये असते. म्हणून भगवंतांनी ते सगळे वस्त्र घेऊन बसलेले बघ. तर गोपीनं कळलं की भगवंतांनी वस्त्र घेतलेले आहेत. भगवंत अरे असं काय करतो म्हणले, आमची वस्त्र आम्हाला दे. भगवान म्हणताय तुमची वस्त्र देतो पण तुम्ही कशा आहात म्हणले, तुम्ही दिगंबर अवस्थे यमुने स्नान करता, हा वरुणाचा मोठा अपमान आहे म्हणले. त्या नदीचा अपमान आहे, जलदेवतेचा अपमान आहे. तेव्हा त्यांची पहिल्यांदा क्षमा मागा म्हटले. ते सांगण्याकरता मी आलो होते.
त्या कात्याने क्षमा मागा भैया, त्रुटी आलेली आहे.

0: क्षमा कर, त्याप्रमाणे त्यांची कृष्णावर श्रद्धा होती, भाव होता, भक्ती होती, म्हणून त्या भगवान त्यांच्या तशाकडे क्रीडा करत होत्या, तरी क्षमा मागितलेली आहे. आता म्हटलं तुमचे वस्त्र घेऊन द्या, पण आता जे वस्त्र होती हे भगवंताच्या हस्तस्पर्शाने पुनित झालेले वस्त्र होती, हे निर्वासन वस्त्र होती, आणि ती वस्त्र घेतल्यामुळे त्या सगळ्या गोपींची मनं ही सुद्धा निर्वासन अवस्थेत गेले. कुठलीही चित्तात वासना नाही आहे, जी काय वासना आहे ती फक्त कृष्ण भगवंताची वासना आहे. म्हणून शुकाचार्य महामुनी म्हणतात, नमय्या वेष्टतया काम काम आहे कल्पते, भर्जिता क्वचिता धारणा प्रायोगीजाय नेष्यते. माझ्या ठिकाणी ठेवली वासना ही वासना म्हणताच येत नाही आहे, कारण मी निर्वासन असल्यामुळे माझ्या ठिकाणी कोणत्याही दृष्टीने जरी आला तरी तो मनुष्य निर्वासनच होणार आहे. अग्नीमध्ये लाकूड टाकलं काय आणि अग्नीहून लाकडावर पडलं काय, क्रिया एकच होणार आहे, लाकूड हे अग्निरूप होणार आहे. त्याप्रमाणे त्यांचे जे काही वासना होत्या त्या भगवत रूप होत्या, म्हणून त्या पूजा आहेत. शुकाचार्यासारखे महामुन सुद्धा त्याला वंदन करता, इतकी त्यांची योग्यता आहे, कारण चित्त निर्वासन झालेलं आहे. असो भगवंताने ही क्रीडा करून कात्यायने व्रत परिपूर्ण करून त्यांचे वस्त्र त्यांना पुढे दिले. पुढे एकदा असा प्रसंग घडला, सगळे गोपाळ म्हणतात, कान्या अरे दुपारची वेळ झाली बाबा, भूक लागली आहे, काहीतरी खायला पाहिजे. काना म्हणतात, चला जाऊ म्हणते, जवळ विप्रांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी यज्ञ चाललेला आहे, आपण जाऊ त्या ठिकाणी. आणि सगळ्यांनी सांगितलं, जा म्हणले विप्रांच्या आश्रमात जा, यज्ञ चाललेलं आहे, थोडं प्रसाद द्या म्हणावं. त्यामुळे सगळे ते गेलेले आहेत आणि ब्राह्मणांच्याकडे त्यांनी यज्ञ प्रसाद मागितला. त्याचे म्हटले, आम्ही प्रसाद देणार नाही, म्हणले जा, अजून पूर्णावती व्हायची आहे, जा म्हणलं देणार नाही. आणि तुला गोपाळ कशा प्रसाद पाहिजे, जा म्हणले. तू सगळे बिचारे परत आले, काने आता काय करायचं म्हणलं, ते ब्राह्मण देत नाही म्हणले, असं करा म्हणले, आता मागच्या दारांना म्हणले, कधी निराश व्हायचं नाही म्हणले, प्रयत्न करी सोडायचं नाही, मागच्या दारांना जा. त्याप्रमाणे सगळी मुलं मागच्या दाराने गेली आणि ते विप्रस्थिरांना सांगितलं, म्हणे कृष्ण भगवान आलेले आहेत, झाडाखाली बसलेले आहेत, बलराम दादा आहेत, आम्ही सगळेजण भुकेलेलो आहोत आणि आम्हाला अन्न द्या. कृष्ण आला हे कळल्याबरोबर त्यांनी भराभरा मोठ्या मोठ्या दुरड्या घेतल्या, जे काही अन्न घरात नैवेद्याला केलं होतं हे सगळं भरलं त्यांनी, पूर्ण ज्या पोळ्या होत्या, सांडगे, पापड, जे काय केलं होतं हे सगळं ते परिपूर्ण भरलेलं आहे. वास म्हणले, आज काना आलेला आहे, आयुष्याचं भाग्य वापरलं, उडू आज उभेलं म्हटले, यज्ञाचे परिसर होते या ठिकाणी झालेलं आहे आणि काना आला म्हटल्याबरोबर सगळ्यांनी भराभर दुरड्यात अन्न भरलेलं आहे आणि भराभरा मागच्या दाराने घेऊन चालले पळत पळत. तिकडे बातमी पसरली, सासवांच्या त्या नवऱ्यात पण बातमी कळली की अरे आपल्या बाया म्हणे त्या गोपाळ मागे लागले, गळ्याचे मागे लागले आणि अन्न घेऊन चालले तिकडे. त्यावर सासवा धावत धावत आल्या. आता काही म्हटलं, सुना तरुण असणार, सासवा म्हातारे असणार, त्या कशा त्यांना सापडतील, ते पुढे पुढे पळत पळत चालले आणि ह्या बिचार दमल्या आणि खाली बसले तिथून. त्याच्यामध्ये एक नवयुवती होती, नुकतंच लग्न झालं होतं आणि ती पण म्हणते, आपल्या सख्यांना थांबा म्हटले, मी पण आले म्हणून भरभर दुरडी बिरडी भरली. तेवढ्या ती सासू त्या ठिकाणी आली, कुठं झालीस म्हणली, जायचं नाही म्हटलं तुझ्याकडे. त्या म्हणते, अहो म्हणे कृष्ण दर्शन होणार नाही आयुष्यामध्ये, एकदा केव्हा ते कृष्ण आलेलं आहे, आपल्याला खायला मागतोय. सासू मला आज जाऊ दे म्हटले, आज मला अडवू नका तुम्ही, मी तुमच्या आयुष्यभर सेवा करीन, बाकी मला काही नको, पण मला आज तुम्ही अडवू नका, आज मला जाऊ दे, आज भगवान दरवाजे आलेले आहेत, हे अन्न मला त्याला द्यायचं. नाही म्हणले, अजिबात द्यायचं नाही. तेवढ्या तिचे पतिदेव पण त्या ठिकाणी आलेले आहेत. कुठं चालीस म्हटले, आमची आज्ञा नाही घेताना, अजिबात जायचं नाही. ती म्हणले, अहो पतिदेव मला जाऊ दे म्हणले, आजचा दिवस जाऊ दे, कृष्ण भगवान पुन्हा पुन्हा येणार नाही आहे, एकदा आलेले आहेत, फक्त एवढं अन्न देऊन परत मी येते म्हणले, आणि आयुष्यभर काही मागणार नाही मी तुमच्याकडं, फक्त मला सेवा करून राहील मी, पण मला आज जाऊ दे एवढंच मागणं मागतो मी. काही केलं सोडायला नाही, आणि तिला आत ढकललेलं आहे आणि दारला कडी घालून कुलूप घालून टाकली. तिचा बिचारा जीव तळमळला. ती पतिदेवाला म्हणते, अहो मला जाऊ दे. पती म्हणतो, का म्हणे, तुझ्या वडिलांनी मला दान कन्यादान करून मला दिलेलं आहे, मी तुझं पाणी ग्रहण केलेलं आहे, माझा अधिकार आहे तुझ्यावरती, त्या कवळ्याचं नाही म्हटले, माझा अधिकार आहे, तू अजिबात जायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर तिचा नाईलाज झाला. आणि ते काय म्हणते पतीला, हो म्हणले खरं आहे म्हटले, माझ्या वडिलांनी माझ्या देहाचं दान तुम्हाला दिलं ही गोष्ट खरी आहे म्हटली. आत्म्याचं दान कुणी देऊ शकत नाही आणि आत्म्याचं दान कुणी घेऊ पण शकत नाही. आत्मा स्वरमुक्त स्वतंत्र आहे, माझा देह हा तुम्हाला दिला हे खरी गोष्ट म्हणले, हा तुमचा देह तुमच्या जवळ राहू दे. असं म्हणून कृष्ण कृष्ण कृष्ण म्हणायला लागली. हृदय विजयी हो, हृदयामध्ये कृष्ण भगवंताचं ध्यान केलेलं आहे आणि इतकी तीव्रता वाढली की तिचा अंगुष्ठ मात्र देह त्यातून बाहेर पडलेला आहे. ते सगळ्या विप्रस्त्रिया म्हणतात, काय गं म्हणली, ती एक नवीन सोनती बाई ती अडकून पडली बघ, खूप आडावडा करत होती पण बिचारी सासून धरलं तिला नवऱ्याने पण धरले, कुटुंब घातलेले, चला म्हटले आपण पळू म्हटले, त्याचा आपल्या पण जाई पडणार नाही, कृष्णदर्शन पुन्हा घडणार नाही, पण ते विप्रस धावत निघाले. आणि ही मात्र तिला अडकून ठेवलं होतं, ती सगळ्यांच्या पुढे गेली. पुढे जाऊन कृष्ण भगवान त्याच्या मांडीवर बसलेली आहे आणि आपल्या हाताने भगवान त्याला ते खायला घालते. हे सगळं दृष्टी त्यांनी बघितलं वापरूस तर त्याबरोबर तो स्त्रिया म्हणतात काय लपाड्या म्हणली, कुठलं पत्र उडी मारून पाहिले का काय म्हणले, खिडकीतनं पत्र कोवरं मोडून पाहिले बघा म्हणे, आणि काय चपळे म्हणले, आपले दक्ष पुढे आले म्हणले, हरणी तर उड्या मारत पुढे आले म्हणून सगळे आश्चर्य वाटते, काय भाग्य म्हणले, भगवंताने मांडू बसून घेतलेलं आहे आणि आपल्या हाताने खाली घालते, केवढं भाग्य म्हणले, केवढं पुण्य तिचं, असं म्हणत म्हणत त्या सगळ्या स्त्रिया तिथे आले. त्या आल्याबरोबर भगवंताला सगळा नैवेद्य समर्पण केलेलं आहे. भगवान म्हणतात तुमचा नैवेद्य आम्हाला मिळाला, आता तुम्ही घरी परत जा. त्यावर त्यावर त्या म्हणतात गृह्णंती नो न पितर पतय हा पितर उत्सुतावा न भ्रातृबंध सुहृद कुत एव चांदे, महाराज आमचे पतिदेव घरात घेणार नाही, आमचे सासवा घरात घेणार नाही आहेत, मग बाकी नातेवाईक कोण काका मावशी ते कशा घरात घेतील म्हणले, तेव्हा आता आम्ही सगळ्या घरावर तुळशीपत्र ठेवून आलेलो, सगळ्या सांसारिक वासना सोडून आम्ही तुमच्याकडे आलेलो. भगवंताकडे जायचं तर सगळ्या सांसारिक वासना सोडाव्या लागतात, ज्यांनी सांसारिक वासना सोडलेल्या आहेत त्यांना भगवान जवळ घेतात. त्यांनी संसार सोडलेला नाही आहे, संसारावरची वासना फक्त सोडली. भगवान म्हणतात नाही नाही तुम्ही गेलंच पाहिजे म्हणले, तुम्ही गेल्याशिवाय तिथं कर्मकांड होणार नाही, पूर्णावती होणार नाही आहे, पूर्णावती करायला यज्ञ करायला पत्नी पाहिजे, पत्नीशिवाय यज्ञाला पाहिजे अधिकार नाही आहे, तेव्हा ते कर्मकांड खोळंबून बसेल, कर्मकांडाची काळजी भगवंताला जा बघा. ते म्हणतात जा तुम्ही तिकडं, हा आम्हाला घरात कोण घेईल म्हणले, काही काळजी करू नका म्हणले, ज्यांना मी माझं म्हणलेलं आहे देवा आपी अनुमोदनते, ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरून हे सगळे अनुमोदन देतील, तेव्हा ह्या मानवांची काय कथा आहे, तुम्ही घरी जा म्हटले, तुमचा अन्न आम्हाला मिळालेलं आहे, आम्ही संतुष्ट आलो आहोत आणि तुम्ही घरी जा. हे सगळं ऐकल्यावरती भगवंत डोक्यावर पायावर डोकं ठेवलेलं आहे, त्याचे पादपद्म धुतलेले आहेत, तीर्थ घेतलेले आहेत आणि भगवंताची आज्ञा म्हणून नाईलाज म्हणून सर्व प्रस्थिया परत घरी आलेले. आणि आता उलटं दृष्ट होतं, भगवंतांनी त्यांना आपलं म्हटलं होतं, सगळ्या सासवा आलेल्या आहेत, हो माझी स्तून म्हणजे कशी आहे, साक्षात गृहलक्ष्मी आहे म्हणले, हे अन्नपूर्ण आहे, बघा तर म्हटले कसं खा अन्न करते, ते सगळे विप्रे आलेले आहेत, त्याने पश्चाताप झालेला आहे आणि ते काय म्हणतात, हो आमची वेदविद्या फुकट गेली, म्हणजे आम्ही सगळे अहंकाराने मेरो म्हणले, धिक धिक म्हणतात, त्रिवृत्त विद्या म्हणजे कर्मकांड सगळी विद्या आमची फुकट गेलेली आहे, पण आम्ही कशामुळे उद्धार झाला आमच्या कुळाचा, व्यासान्न स्त्रादुषी स्त्रिया, पण आमच्या स्त्रिया मात्र मोठ्या भक्तिमती आहेत की ज्यांच्यामुळे आमच्या सगळ्या पितरांचा उद्धार झालेला आहे. अद्यन पितर तृप्ता हा अद्यन पावितम कुलम, आज खरोखर आमचे पितर तृप्त झालेले आहेत, आज आमचे कुळ पवित्र झाले आहेत, अद्यस्विष्ट कर्तुरयम हा यज्ञ सुफल झालेला आहे, कारण शेवटी यज्ञाचा भक्ता भगवान कृष्ण परमात्मा साक्षात त्यांनी आज अन्न ग्रहण केलेलं आहे, तेव्हा आमचं घर सगळं पवित्र झालेलं आहे. आम्ही जरी अधपतित झालो असलो, आमची बुद्धी जर नसली, तरी आमच्या स्त्रिया अशा असल्यामुळे आमचं घर आता उद्धार जाणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे, म्हणून जो तो आपल्या स्त्रियांचं कौतुक करतोय आणि आपल्या घरात घेऊन चालले. अशा प्रकारच्या भगवंताच्या एक एक लीला चाललेली आहे. भगवंताची लीला किती ऐकाव्या तेवढ्या थोड्या आहेत, ह्या सगळ्या सार एकच आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव भक्त आहेत, म्हणून चित्त शुद्ध करून आपल्या भावाने भगवंताला शरण केलं पाहिजे. कृष्ण भगवंत सगळ्यांना आश्रय येतात, हे यथा माम प्रपद्यंते तामस्तते होयामि, तुम्ही कोणत्याही दृष्टीने माझ्याकडे आल त्या दृष्टीने मी तुमच्याकडे येईन, असं भगवंताने सांगितलेलं आहे आणि ते वचन सत्य करण्याकरता म्हणूनच ह्या सगळ्या रासक्रीडा वगैरे चाललेल्या आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। समर्थ नैवेद्याचं ग्रहण न करता उठले आणि पितांबर सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला। आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आलं आणि त्यांची त्यांनाच शरम वाटली। केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळालेली होती आणि एका यक्कश्चित पितांबराविषयी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा याची खंत त्यांना वाटू लागली। गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणांवर त्यांनी दुःखावेगाने लोळण घेतली। ते हमसाहमशी रडू लागले, म्हणू लागले, स्वामी मला क्षमा करा। स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, अरे तुला वाटलं की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा हा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमावशील। आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी, कोणाला तरी चटकन देऊन टाकू। तुझी चिंता मी दूर केली आहे, जा माघारी वळ, चौरंगावर तुझं नशीब वाट पाहत उभे आहे। आणि स्वामी वायू वेगाने निघून गेले। गणपतराव माघारी वळले, घरी आले। चौरंगावर पितांबर नव्हता तर पिवळा धमक नाग त्यांची वाट पाहत फणा काढून डोलत होता। स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले। वाटेत त्यांना त्यांचा एक परमभक्त भेटला। त्यांचं नाव होतं तात्या वैद्य। स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद झाला। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी आपली पावलं आमच्या घराकडे वळतील का। स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले। तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली, नैवेद्याचं ताट त्यांच्या समोर ठेवलं। स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला। तात्या वैद्यांना खूप आनंद झाला। वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती। ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते त्या गणपतराव जोशींची चौरंगावरला पिवळा धमक नाग वाट पाहत होता। गणपतराव जोशींनी घरात प्रवेश करता क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पितांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आयुष्यात आनंद हवा असतो, वैभव हवं असतं, त्यासाठी देवपूजा नित्य घडत राहते। भगवंत हे सार आपल्या भक्तांना त्वरित देऊन सुद्धा टाकतो, परंतु एवढी देवाने कृपा केल्यावर सुद्धा माणसाचं मन कोतं राहतं, इतकं की प्रत्यक्ष देवालाच तो विसरून जातो। त्याची मग जबरदस्त किंमत मोजावी लागते। वासनेच्या मागे मन एकदा का धावायला लागलं की अधोगतीला सुरुवात होते। नि भगवंत कृपेने लाभलेलं वैभव आणि समाधान क्षणार्धात नष्ट होतं। म्हणून सांगतो की अखंड नामस्मरणात राहा, नामाला कधी विसरू नका।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य